स्वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 12 आषाढ 1948 अर्थात 4 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही आता मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत.

0: उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
2: प्राइम मिनिस्टर विल आल्सो बी विजिटिंग
3: प्रधानमंत्री सांस्कृतिक और

आता काही भक्तिगीतं आपण ऐकणार आहोत मंगल प्रभात या कार्यक्रमात. सुरुवातीला सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली चिंतामणी पोद्दार यांची रचना, संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकणार आहोत. गायिका आणि संगीतकार विदुषी किशोरी आमोणकर.

किशोरी आमोणकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. संगीत किशोरी आमोणकर यांचंच होतं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून

पाणी ऐकत आहात. सकाळचे 6:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली, श्रीकांत आमरे यांची भक्तिरचना, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेली.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेली श्रीकांत आमरे यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं शांकर नील यांचं. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया विचार पुष्प.
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ओवी गायन केलं आहे विद्या लिमये यांनी.

मातोश्रींनी तुकोजींना तातडीने पत्र दिले की श्रीमंतांच्या मोहिमेत सहभागी होऊन श्रीमंतांची चाकरी चांगल्या प्रकारे करीत राहणे, श्रीमंत धनी आहेत आपण चाकर आहोत याची जाणीव ठेवावी.

मातोश्रींनी तुकोजींना कळविले आहे की आपल्या मनात पुत्रप्रेम असेल, पुत्राच्या नात्याला जागणार असाल तर नक्की या, पण आपल्या मनात परकेपणा असेल तर अजिबात भेटायला येऊ नका. एवढ्या परखड होत्या मातोश्री.

मातोश्रींनी पत्रात असेही लिहिले की भेटायला येताना सोबतीला मोजके लोक घ्यावेत, भला मोठा लवाजमा संगतीला नको, त्यामुळे गैरसोय तर होतेच पण विनाकारण फौजेला त्रास होतो.

पत्रामध्ये लिहून सांगितलेले ऐकले त्याप्रमाणे आपण वागाल तर ठीक आहे, अन्यथा आपण आपल्या आवेशासाठी रुबाबासाठी जास्त स्वार बरोबर आणाल तर आपला तो रुबाब वाया जाईल, असे स्पष्टपणे मातोश्रींनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे।

मातोश्री तुक्कोजींना पत्रात लिहितात, शौर्य हा तर फौजेसाठी दागिनाच आहे, पण तो दागिना केव्हा शोभून दिसतो तर तो शिस्तीच्या साच्यात असेल तरच, शिस्त पाळली तरच तो दागिना शोभून दिसतो, जे शिस्त पाळीत नाही त्यांच्या शौर्याचा लाभ होण्याऐवजी तोटाच होतो।

तुकोजींनी ज्या ज्या वेळेस फौजेसाठी पैसे मागावेत त्या त्या वेळेस विनाविलंब त्यांना द्यावेत, पण दिलेल्या पैशाचा हिशोब ते देत नाहीत। दिला तरी हिशोबात सारा खोळच खोळ। खरंच या तुकोजींना किती सांभाळून घ्यावे तेच कळत नाही, असे मातोश्री म्हणतायत।

एका मागून एक आलेले दुःखाचे प्रसंग, रयतेवर मुलासारखं प्रेम करायचं पण जवळच्या साऱ्यांनीच मातोश्रींना त्रास होईल असे वर्तन करायचे, या नेहमीच्या गोष्टींना तोंड देताना अलीकडे मातोश्रींच्या मनाची उदासी वाढत चालली होती. विचार करून करून बुद्धी खुंटल्यासारखे मातोश्रींना झालेला आहे. हा परिणाम झालेलं वय आणि येणारी दुःखे यामुळे असावी असे वाटत होते.

0: मातोश्री म्हणतात, रखमाबाईचा कधी एक शब्द मायेचा नाही. नेहमी वाकडे बोलणे, वाकडे वागणे तर तुकोजीचे वागणे म्हणजे सैन्याला पैशाची गरज असेल तेव्हा पैसे घेणार पण हिशोबच देणार नाही असे दोघांचे वागणे असूनही सहन करीत आले आजपर्यंत असं मातोश्री आपल्या मनाशी म्हणतायत.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमये यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर आता केवळ रेडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे. तेव्हा आमच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हँडलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद केव्हाही आणि कुठेही तुम्ही नक्की घ्या. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
3: जाहीर निमंत्रण. ड्रीम फाउंडेशन आणि श्री हरीश पवार सर यांच्यातर्फे 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसंच पुण्यातील प्रेरणादायी मार्गदर्शक आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले DRDO वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर यांचं व्याख्यान रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृह इथं होणार असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक काशीनाथ भतकुणकी सर यांनी केलं आहे. संपर्क 72190-999-55. राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी श्रीधररावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येनं येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधररावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. रक्तदान श्रेष्ठ दान.
4: VG शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे NAAC A-ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय VG शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
2: आता सोलापूर दिनांक.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
6: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
7: ऍडमिशनचं काम झालं.
6: आणि एवढी मोठी फी?
7: अगं सोलापूर जनता

0: सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 90 96 222 325.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पाणीपुरवठा, आयटी पार्क.

घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पाणीपुरवठा आयटी पार्क ई बसचे प्रश्न मार्गी उड्डाणपुलातील सर्व अडथळे 15 दिवसात दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कुंभारी एमआयडीसीला उच्चाधिकार समितीची मंजुरी संपादित जमिनीला मिळणार चौपट मोबदला ग्रामपंचायतीचे आर्थिक अधिकार आता बीडीओंना देणार ग्रामविकास मंत्र्यांची विधानसभेत माहिती आणि सोलापुरात कालपासून वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेला प्रारंभ आता घडामोडी विस्तारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलापूरच्या विविध प्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत शहरातील उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या जागांचा प्रश्न पुढील 15 दिवसात सोडवून ऑगस्टपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले आहेत शासनाच्या जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रिमंडळास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात 1400 कोटीच्या योजनेची वर्क ऑर्डर 30 नोव्हेंबरपूर्वी देण्याचे आदेश ही या बैठकीत देण्यात आले सोलापूरची विमानसेवा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी दिली सेवा बंद ठेवणाऱ्या कंपनीला नोटिसा देण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला शहरासाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत 25 ई बसेस उपलब्ध होतील तसंच महापालिकेतील 249 रोजंदारी कर्मचारी आणि वाहनचालकांना कोल्हापूर महापालिकेच्या धर्तीवर कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले त्याशिवाय प्रस्तावित आयटी पार्कसाठीही जलसंपदा विभागाची जागा 7 दिवसात विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील प्रस्तावित नवीन एमआयडीसीला उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीनं मान्यता दिली आहे तसंच या प्रकल्पासाठी होटगी लाभक्षेत्रातील सिंचन कामांच्या पुनर्स्थापनेसाठी जलसंपदा विभागाला 24 कोटी रुपये देण्यासही मंजुरी देण्यात आली जिल्ह्यातील माळशिरस पंढरपूर मोडणीम इथंही एमआयडीसी प्रस्तावित असून त्याची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार संपादित जमिनींना बाजार मूल्याच्या चौपट मोबदला मिळू शकतो असं या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल स्पष्ट केलं मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना आर्थिक अधिकार देण्यात आलेले नाहीत ही बाब खरी असून यासंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार देण्याबाबत राज्य सरकारनं न्यायालयात शपथपत्र सादर केलं आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आमदार बच्चू कडू आणि आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी विधानसभेत ही माहिती दिली राज्य सरकारनं स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत मोठा निर्णय घेतला असून राज्यामध्ये आता शाळेपासून 500 मीटर अंतरापर्यंतच्या परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी घालण्यात आली आहे याबाबतचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत या विषयावर चर्चा सुरू असताना तुकाराम मुंढेही विधानभवनात आले होते अलीकडच्या काळात तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये एनर्जी ड्रिंक पिण्याचं प्रमाण वाढलं होतं या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे सोलापूर जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे 33 कोटी वृक्ष लागवड या मोहिमेत प्रत्यक्षात झाडे न लावता केवळ कागदोपत्री लागवड दाखवण्यात आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्याची मागणी त्यांनी कोल्हापूर खंडपीठाकडे केली होती त्यानुसार काल खंडपीठानं हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत पावसाळ्याच्या तोंडावर राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे आता शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या गाळ माती आणि मुरुम या गौण खनिजावरील रॉयल्टी 100% माफ करण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली यासंदर्भात आता महसूल विभाग आणि पोलिसांनाही कारवाई करता येणार नाही मुरुम आणि माती मात्र व्यावसायिक कारणासाठी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे संत ज्ञानेश्वर महाराज
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी यंदा एक नवा वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला चांदीचा रथ भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. आळंदीजवळील चिंबळी येथे हा रथ साकारला असून तो या परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा ठरणार आहे. यावर सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च करण्यात आले असून

भाविक स्वतः किंवा बैल आणि ट्रॅक्टरच्या साह्यानं याला सहज ओढू शकतील. 8 जुलै रोजी होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी हा रथ भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे. सोलापूर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीसह विविध 7 समित्यांच्या सभापतीपदाची निवड काल पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळे यांनी ही नावं घोषित केली. यामध्ये महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निर्मला जंगम, स्थापत्य विजय चिप्पा, विधी सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सुनील खटके, शहर सुधारणा स्वाती बडगू, मंडई उद्यान राजशेखर पाटील, कामगार कल्याण सभापतीपदी श्रद्धा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या 7 विषय समित्यांमध्ये प्रत्येकी 9 सदस्य असून भाजपचे 8 तर 1 MIMचा राहणार आहे. सोलापूर शहरातील वाढते अवैध व्यवसाय, बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि उपोषणकर्त्यांकडे पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा काल राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. अवैध धंद्यांवर तातडीनं कारवाई करण्याबरोबरच आंदोलनकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे तर काही भागात अद्याप म्हणावं तसा पाऊस पडलेला नाही. सोलापूरच्या काही भागात काल रात्री रिमझिम पावसानं हजेरी लावली. अजूनही सर्वत्र ढगाळ वातावरण आहे, मात्र मोठा पाऊस झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. अतिक्रमण काढताना विरोध केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला आहे. काल स्टेशन रोड, भक्ती मार्ग, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, बादुले चौक या परिसरात कारवाई करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात आतापर्यंत 97,000 स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून 135 ग्राहकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात आलं आहे. वाढीव बिलाच्या तक्रारी नगण्य असून खात्री करण्यासाठी पर्यायी स्मार्ट मीटरची सुविधा देण्यात आली आहे. ज्या ज्या ठिकाणी तक्रारी येत आहेत त्या त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही होत आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी दिली. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून सोलापुरात महिन्याभरात 136 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात दूध, खवा, पनीर, मिल्क पावडर, खाद्यतेल आदी अन्नपदार्थांचे नमुने तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळला त्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काल विधानसभेत नैसर्गिक शेती आणि गोवंश संवर्धन याबाबतीतला प्रश्न उपस्थित केला. सध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा होत असलेला बेसुमार वापर आरोग्यासाठी घातक आहे. त्यादृष्टीने योग्य ती पावलं उचलावीत आणि देशी गोवंशाचं संवर्धन होण्याच्या दृष्टीनं अनुदानाची योजना सुरू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि सरकारकडे केली. याला कृषीमंत्र्यांनी देखील सकारात्मकता दर्शवली. समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी उद्योजक दिलीप पेठे यांच्यासह विविध उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले. प्राप्त अर्जांची छाननी 6 जुलै रोजी होणार आहे. आषाढी वारी जवळ येत असल्यानं पंढरपुरात विविध विभागाच्या तयारीला वेग आला आहे. यासाठी एसटी विभागाकडून 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येत आहेत. सोलापूर विभागातून एकूण 235 गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. वारी काळात देखील सवलतीच्या योजना प्रवाशांना लागू राहतील असं स्पष्टीकरण महामंडळानं दिलं आहे. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस कोर्ट इथं आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठांच्या 5व्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत आशा कार्तिकेयन, शैलजा कुमार, उमेश बडगेर, आदित्य भावे यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव केला. या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश मोहारे यांच्या हस्ते करण्यात आलं. महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत आशा कार्तिकेयन हिनं शैला त्रिवेदीचा 6-4, 6-3 असा पराभव केला, तर शैलजा कुमारनं तबसुम शेखचा 6-1, 6-1 पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 31.2 तर किमान 23.3. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मुख्यमंत्र्यांच्या बैठक

0: अमेरिकेत पाणीपुरवठा आयटी पार्क ई बसचे प्रश्न मार्गी उड्डाणपुलातील सर्व अडथळे 15 दिवसात दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कुंभारी एमआयडीसीला उच्चाधिकार समितीची मंजुरी संपादित जमिनीला मिळणार चौपट मोबदला ग्रामपंचायतीचे आर्थिक अधिकार आता बीडीओना देणार ग्रामविकास मंत्र्यांची विधानसभेत माहिती आणि सोलापुरात कालपासून वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेला प्रारंभ याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार मारुती बावडे यांनी.
3: इंस्टाची स्टोरी फेसबुकचे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
4: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार पण तू कसा ओळखलास. सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आता कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या पारंपरिक शेतीला हवामानातील बदलांचा सध्याच्या दिवसांमध्ये मोठा फटका बसत आहे आणि त्यावरच मात करण्यासाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करणं अत्यंत महत्वाचं ठरतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही संरक्षित शेती पद्धत आहे, ज्यामध्ये पॉलिथीन शीटनं आच्छादित संरचनेमध्ये पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीमध्ये पिकांसाठी आवश्यक असणारं वातावरण, तापमान, आर्द्रता, प्रकाश, वारा आणि पाणी हे कृत्रिमरित्या नियंत्रित केलं जातं. पॉलीहाऊस हे पारदर्शक प्लॅस्टिकच्या म्हणजेच पॉलिथीन शीटपासून बनवलेली एक संरचना आहे. या पॉलीहाऊसचे नैसर्गिक वायुविजन असणारं पॉलीहाऊस, यासोबतच स्वयंचलित अथवा फॅन आणि पॅड सिस्टीमचं पॉलीहाऊस असे मुख्य प्रकार पडतात. प्रतिकूल हवामानापासून संरक्षणासाठी म्हणजेच अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, थंडी आणि वादळी वारं यापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी या पॉलीहाऊस तंत्रज्ञानाची आपल्याला गरज आहे. पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करता येत असल्यामुळं हंगामाबाहेरही आपल्याला उत्पादन घेता येतं, म्हणजेच वर्षभर उत्पादन मिळतं. पिकांना अनुकूल वातावरण मिळाल्यामुळं खुल्या शेतीच्या तुलनेमध्ये 2 ते 5 पट अधिक उत्पादन आपल्याला मिळू शकतं. पॉलीहाऊसमुळे अनेक फायदे देखील होतात, जसं की पाण्याची बचत होते, रोग किडींवर नियंत्रण मिळवता येतं, उच्च मूल्य पिकांचं उत्पादनही घेता येतं आणि सर्वात महत्वाचं हवामान बदलाशी जुळवून घेता येतं. पॉलीहाऊसमध्ये ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनच्या वापरामुळं 40 ते 60% पाण्याची बचत होते. संरक्षित वातावरणामुळे अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीटकनाशकांचा वापरही टाळता येतो. जरबेरा, कार्नेशन, गुलाब, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, चेरी, टोमॅटो यासारखी निर्यातक्षम आणि अधिक नफा देणारी पिकं आपल्याला सहजरित्या घेता येतात. अनिश्चित हवामान परिस्थितीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी पॉलीहाऊस हे प्रभावी साधन ठरतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार आणि बाजारपेठाभिमुख उत्पादन आपल्याला मिळवता येतं. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढती बाजारपेठीय स्पर्धा लक्षात घेता आधुनिक शेतीमध्ये पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. पॉलीहाऊसमुळे कोणत्याही ऋतूमध्ये कोणतेही पीक किंवा भाजीपाला घेणं शक्य होतं, ज्यामुळे बाजारात जास्त भाव मिळतो. पारंपरिक खुल्या शेतीच्या तुलनेमध्ये पॉलीहाऊसमध्ये 5 ते 10 पटीनं जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळतं. पॉलीहाऊसच्या या बंदिस्त वातावरणामुळे बाहेरील कीड, रोग, पक्षी आणि अवकाळी पाऊस, गारपीट यापासून पिकांचं संरक्षण देखील केलं जातं.

7 वाजता. याशिवाय बाजारभाव आपण जाणून घ्याल आणि त्यानंतर गायींमध्ये प्रसुतीनंतरचा ताण याविषयीची संकलित माहिती, त्याचबरोबर जनावरांसाठी गुणवत्तापूर्ण चारा याविषयीचीही संकलित माहिती आपण ऐकू शकाल आजच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता आपण ऐकूया अनूप जलोटा यांनी गायलेली ही हिंदी भक्तिरचना.

0: अनूप जलोटा यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना आता आपण ऐकली.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
3: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
5: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
6: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
5: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
6: नाही ना.
5: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस? आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
6: अरे पण कुठं करू?
5: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
6: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
5: अगदी बरोबर. फोन नंबर माहितीये ना?
6: 73-85-81-85-55.
5: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
6: सीर सलामत तो पगडी 50.
1: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.

श्रोते, आज सकाळी 8:15 मंथन ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकणार आहोत. लेखिका संगीता तारापुरे आणि यामध्ये सहभाग आहे तेजश्री कुमठेकर, अभिराम सराफ आणि यल्लप्पा गाडेकर यांचा. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, त्याचबरोबर आजचे काही दिनविशेषही आपण जाणून घेणार आहोत. 9:15 वाजताची वेळ खमंग रुचकर या कार्यक्रमाची.

0: 9 वाजून 20 मिनिटांनी क्रमशः अभिवाचन, 10 वाजता चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, तर स्वरयात्री या कार्यक्रमाची वेळ सकाळी 10:30 यामध्ये जयंत जोशी यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. 11 वाजता मराठी गाणी, तर 11:30 काही हिंदी गाणी.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याजदरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
3: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
4: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
5: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
6: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
7: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
8: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक, पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
7: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
9: अहो काका, मिठाई काय वाटताय?
10: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
11: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
10: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
11: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
12: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
13: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
12: खरंच दागिने आणावेत, तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
13: जे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
14: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
15: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
16: आकर्षक साड्यातही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
17: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
18: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
17: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
19: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
4: मोबाईल 77 19 92 22 55.
0: आकाशवाणी सोलापूर, 7:25 झाली आहेत. आता एक गाणं गुणगुणण्यासाठी श्रोतेहो, आज संगीतकार रामलाल यांचा आहे स्मृतिदिन. 15 ऑगस्ट 1922 बनारस इथं त्यांचा जन्म झाला. 1944 सुमारास मुंबईला कामाच्या शोधात आल्यानंतर रामलाल यांनी पृथ्वी थिएटरला संगीतकार राम गांगुली यांच्याकडे बासरीवादक म्हणून त्यांनी काम सुरू केलं होतं. रामलाल हे उत्कृष्ट सनई आणि बासरीवादक होते. राज कपूर यांच्या आग या चित्रपटातील गाण्यामध्ये रामलाल यांनी बासरी आणि सनई हे दोन्हीही वाजवलेलं होतं. त्यांच्यातली क्षमता ओळखून PL संतोषी यांनी टांगावाला या चित्रपटामध्ये त्यांना संगीतकार म्हणून काम करण्याची संधी दिली. या चित्रपटात राज कपूर आणि वैजयंतीमाला यांची भूमिका होती.

पण दुर्दैवानं तो चित्रपट पूर्ण होऊच शकला नाही. पण रामलाल यांनी आपलं सनईवादन आणि बासरीवादन चालूच ठेवलं. 1950 त्यांनी शांताराम बापूंच्या राजकमल कला मंदिर या स्टुडिओमध्ये सनईवादक म्हणून नोकरी केली. त्याचबरोबर इतर संगीतकारांकडेही ते सनई आणि बासरी वाजवण्यासाठी जात असत. श्रोतेहो, 1961 दरम्यान व्ही शांताराम प्रोडक्शनच्या अंतर्गत सेहरा या चित्रपटाची निर्मिती त्याचं काम सुरू झालं. शांताराम बापू यांना संगीतावर विशेष जोर द्यायचा होता. त्यांची बोलणी शंकर जयकिशन यांच्यासोबत सुरू होती, पण काही कारणास्तव ती बोलणी फिसकटली आणि त्यांनी रामलाल यांच्यावर या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिली. आणि श्रोतेहो, रामलाल यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि सर्वोत्कृष्ट अशी गाणी या चित्रपटासाठी दिली. पुढं गीत गाया पत्थरोने या चित्रपटासाठी सुद्धा शांताराम बापूंनी रामलाल यांनाच संगीत देण्याची संधी दिली. या दोन्हीही चित्रपटातली गाणी अतिशय लोकप्रिय अशीच आहेत. आता आपण सेहरा या चित्रपटातलं गीत ऐकूया. संगीतकार रामलाल यांना आज स्मृतिदिनी विनम्र अभिवादन, आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं सेहरा या चित्रपटातलं हे गीत.

0: रामलाल यांनी संगीतबद्ध केलेलं सेहरा या चित्रपटातलं हजरत जयपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलं.
1: चंदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
0: आकाशवाणी सोलापूर 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ecinet ऍपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहा.

0: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात एनडीआरएफचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे गगनपावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत. त्यामुळे शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

0: कोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र FM बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
4: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह संस्था सोलापूर.
5: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नॅब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात.
4: तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
5: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात.
4: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 930-978-15-12.
5: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
6: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर

0: नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
2: आता उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे मीना खडीकर यांचं.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं आणि मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होतात. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
1: ते अत्यंत महत्वाचा, बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत, कारण महाबीज जेव्हा बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहेत.
0: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
1: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
0: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
1: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अलनेनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत, कारण अनेक आजार बळावलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळे जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा

0: सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, याला पोकरा असं स्टार्टअपमध्ये म्हटलं पोकरा.

0: असं स्मार्ट फार्म मध्ये म्हटलं, पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यांमध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे. आणि त्याच्यासोबत आमचा एमओयू झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे, आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातात, किंवा ट्रायकोडर्मा आहे, अजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो. आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना, ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात, त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच एफपीओज आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता सीओ जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे. आणि हे जे तिन्ही घटक आहेत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना, आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात बचत गटामध्ये, मी फार जवळून पाहिलेलं आहे. आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे. आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं. कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करतं, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही या वेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे. कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो येणारा हंगाम

0: काम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे, त्यामुळे कुठेही खचून न जाता उदास न होता, संकट हे येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत, त्यामुळे आपण महामंडळ आपल्या सोबत आहे, मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद।
1: मनपूर्वक धन्यवाद सर। आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं, आमच्या संपूर्ण टीम तर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार। श्रोतेहो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय। सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे। आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो। या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर। सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार। श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह। तोपर्यंत मी डॉ मृण्मयी भजक आपली रजा घेते। धन्यवाद। नमस्कार।

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम।
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत। आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन।

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: सकाळचे 7:40 झाली आहेत।
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59।
3: इंस्टा की स्टोरी, फेसबुक से लाइक्स, लाहोटी की साड़ी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साड़ी।
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू, लाहोटी साड़ी साठी गल्ली सोलापूर।
1: आता ऐकूया प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
5: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: चलो निकले का?
7: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
6: स्टाइल।

0: लुक भी कितना बढ़िया है, कहाँ से लाया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
2: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार जाधव सर।
3: नमस्ते।
2: पावसाळा एकदा सुरू झाला की फर्निचरची थोडीशी काळजी वाटते, कारण एक दमटपणा हवेमध्ये येतो आणि फर्निचरला सुद्धा मॉइस्ट पकडतं, तर त्या अनुषंगाने फर्निचरची कशी काळजी घ्यावी याबद्दल आज आपण बोलूयात, काय सांगाल तुम्ही?
3: याच्यामध्ये कसं होतं की कोविड नंतर तुम्ही बघाल तर आपल्याकडे सेकंड होमचा कन्सेप्ट भरपूर वाढलेला आहे। मग त्याच्यामध्ये मुंबईचे पुण्याचे लोक सेकंड होम त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी। मग त्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये वापर नाही झाला, आयदर तुम्ही सेकंड होमला शिफ्ट झाला, फर्स्ट होमचा वापर नाही झाला, तर तुम्ही तुमच्या फर्निचरचं थोडंसं भिंतीपासून तुम्हाला बाजूला करून ठेवावं लागतं, जेणेकरून काय की कुठून तुम्हाला ओल येते, मॉइस्ट येते, आणि ते जर डायरेक्ट फर्निचरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तुम्हाला तो थोडासा इश्यू दाखवेल। इश्यू इन द सेन्स काय की स्मेल एक राहतो,
2: कारण घर पण बंद असतं आणि
3: घर बंद आणि दमटपणा असेल तर तो आणि फर्निचर हे मॉइश्चर लवकर पकडतं, मग त्याच्यामध्ये जर तो स्मेल राहिला तर नंतर तुम्हाला ते थोडस एक किती जरी म्हणलं तर 2-4 महिने 6 महिने ते तसंच तसं दाखवतं।
2: अच्छा।
3: आणि बाय द टाइम तो स्मेल लवकर जात नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं।
2: म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या फर्निचरची व्यवस्थित काळजी जरूर घ्या, आणि जर तुम्ही नवीन फर्निचर घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचरला नक्की व्हिजिट करा। ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे फर्निचरची अस्सल व्हरायटी आणि ब्रँडेड फर्निचर तुम्हाला इथे बघायला मिळेल। अधिक माहितीसाठी संपर्क 9156577703 9156577703 9156777003। जाधव सर, जसं आपण बोलतो की ओल येते फर्निचरला मॉइस्ट पकडतं, पण त्याचबरोबर एक प्रॉब्लेम आम्ही बघितलेला आहे की बऱ्याचदा दरवाजे फुगतात आणि ते फुगल्यामुळे ते लागत नाहीत, तर या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो का, किंवा असं कुठलं मटेरियल आहे का की त्याच्यावरती या मॉइस्टचा इम्पॅक्ट होत नाही?
3: याच्यात कसं होतं की नवीन फर्निचर असेल आणि त्याचे जर तुमचे डोअर फुगले तर तुम्ही कार्पेंटरकडनं ते रिपेअर करून घेऊ शकता, पण एक्झिस्टिंग फर्निचर आहे, तुम्ही वापरत आहे 5-6 वर्ष आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं असं मॉइश्चर पकडून डोअर फुगल्याचा अनुभव आला तर शक्यतो लगेच त्याला काही करणं चुकीचं होऊन जाईल। कारण काय होतं की जसं तुमचं पावसाळा संपतो तसं त्याचं मॉइश्चर कंटेंट कमी होऊन जातो आणि परत त्या गोष्टी जागेवर येतात। नवीन फर्स्ट टाइम येतं तुम्ही केलंय आणि पहिलाच पावसाळा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की बाबा त्याला कार्पेंटरकडनं थोडंसं रिपेअर करायचं, अदरवाईज जसं आहे तसं ठेवलं तरी काही अडचण नाही, जसा तुमचा पावसाळा संपेल तसं ते नॉर्मल स्टेजला येऊन जाईल। आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचे हे वॉर्डरोब केअर झाले, इव्हन बेड सुद्धा तुम्ही बेड नॉर्मली आपल्या भिंतीला लागून असतो तो सुद्धा तुम्ही थोडंसं पुढे सरकून ठेवू शकता, त्यामुळे शक्यतो लूज फर्निचर असेल तर ते थोडंसं साईड करून ठेवा। बाकी कार्पेंटरनं केलेले फर्निचर असतील की जे भिंतीला फिक्स आहेत त्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही, पण त्याच्यात फक्त एक काळजी घ्या की ओल कुठे येते, ओल येते तिथं थोडंसं अजून काय प्रोटेक्शन करता येते, वरून तुमच्या टेरेसवरती काय येत आहे, ज्या गोष्टी रिपेअर करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही रिपेअर करून घ्या। नेसेसरी काय होतं की तुम्ही भरपूर पैसे स्पेंड केले आहेत फर्निचरसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात।
2: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे। आणि आता सणांच्या निमित्ताने जर का तुम्ही देखील नवीन फर्निचर घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला। फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि त्याचबरोबर ब्रँडेड फर्निचर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल, त्यासाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 9156577703 9156577703 9156777003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्ते।
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
6: प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकल्यानंतर आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे।

0: आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर. मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
2: सर, आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
4: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात.
2: हो,
4: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय कारण पोकळ गोठ यायला लागलेत.
2: हो,
4: जे आतून हॉलो असतात पूर्णपणे.
2: बर.
4: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख, म्हणजे हत्तीमुखी, व्याघ्रमुखी, गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात. साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅमपासून 12 ग्रॅमपर्यंत बसतं.
2: अच्छा.
4: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तर जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो.
2: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
4: रोडियम हे मेटल तर आहे पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
2: अच्छा.
4: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
2: बरोबर.
4: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं, काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळांनी डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
2: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
4: नक्कीच.
2: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
0: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना, गाडगीळ आणि

सेन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो आता शांताराम नांदगावकर यांचं एक भावगीत ऐकूया. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं, तर स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.

0: आणि तेजश्री कुमठेकर यांचा. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ऐकूया मंथन ही कौटुंबिक श्रुतिका.
1: कुठं ठेवलं काय कळेच ना. अहो काल मी इथे एक पेपर मधलं कात्रण ठेवलं होतं, पाहिलं का हो तुम्ही?
2: अगं मीरा, कसलं कात्रण आणि एवढं काय त्यात?
1: अहो आपल्या रोजच्या वर्तमानपत्रातला लेख असतो तो, करिअर विषयी मार्गदर्शन करणारा, तो काढून ठेवला होता मी.
2: पण मीरा, तुला कशाला हवंय तो? शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलांसाठी म्हणून त्यात माहिती दिलेली असते. तू काय करणार परत त्याचं?
3: मी आलोय म्हटलं. काय वहिनी, अहो कसली शुधाशुध चालू आहे सकाळी सकाळी, काही हरवलंय का?
1: या या रामभाऊजी.
3: आलो.
2: अरे राम ये ना, चल तूही शोधायला मदत कर बघू.
3: अरे पण मुळात हरवलंय काय ते कळल्याशिवाय मी शोधणार कसं बरं?
1: अहो रामभाऊजी, इतकं काही महत्वाचं नाहीये ते. आपल्या रोजच्या पेपरमध्ये नाही का करिअर मार्गदर्शन म्हणून एक सदर असतं, तर ते पान शेजारच्या नीलूला मला द्यायचंय.
3: अच्छा,
1: म्हणून मी ते शोधत होते.
2: अगं पण तिनं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीये सुद्धा, ती रोज जाते ना कॉलेजला?
1: जातीये खरी, आणि तिला दहावीत मार्क सुद्धा छान मिळाले.
3: बर.
1: पण आईबाबांनी तिला सायन्सला घातलंय.
3: बर बर.
1: पण ती स्वतः मात्र अजूनही गोंधळलेली आहे वर्गात.
3: वहिनी, आता यात कसलं आलंय कन्फ्युजन म्हणतो मी? उत्तम मार्क मिळाले, बहुतेक सगळे जण सायन्सलाच जातात ना.
2: बरोबर तुझं राम.
3: मग
2: किमान आपल्या लहानपणी तरी असंच असायचं.
3: हो ना.
2: अगदी हुशार मुलं सायन्सला,
3: मग काय
2: मध्यम बुद्धिमत्तेची मुलं कॉमर्सला,
3: हो
2: आणि अगदी काटावर किंवा कमी मार्क मिळून पास झालेली मुलं आर्ट्सला. हे साधं सरळ गणित आहे ना.
3: हो ना.
1: हो खरंय. अहो आपल्या वेळेला सगळंच वेगळं होतं आणि साधं सोपं होतं.
3: मग काय
1: तेव्हा फार काही पर्याय देखील नसायचे. पण आता बघा ना किती बदललंय सगळं. मुलांसमोर वेगवेगळे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत.
3: हे मात्र अगदी खरंय बरं का मीराबाईनी. इंटरनेटमुळं जगाभरातल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतीये. ती यामुळंच किती वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला करिअर करता येऊ शकतं हे देखील मुलांना कळतंय आता.
2: हे भारीच आहे. पण त्यामुळं मुलांच्या मनामधला गोंधळही वाढत चाललाय.
3: एवढं मात्र खरं.
2: हे करू की ते करू,
3: नाहीतर काय,
2: कोणत्या मार्गाने जाऊ, कोणतं क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे याचा विचार करत बसल्यामुळे त्यांचं मन अजूनच भरकटत जातं रे.
3: नाहीतर काय,
1: ते तर होणारच. आणि त्याचसाठी पेपरातले लेख जे मी एकत्र करून ठेवलेत ना, ते मला नीलूला द्यायचे.
3: अच्छा.
1: तिच्या मनात सारखी चलबिचल होतीये. आपल्याला सायन्स झेपणार आहे का की कॉमर्सला जावं की एखादा छोटासा डिप्लोमा करून त्यातच पुढे करिअर करावं.
3: बर.
1: मग म्हंटल आपण थोडीशी तिला मदत करूया. या उद्देशानं मी तो लेख शोधतेय भाऊजी.
3: बरोबर आहे. आणि मला वाटतं बरं का, अशाच गोंधळामध्ये निलू सारखी असंख्य मुलं आणि मुली असतात. इतके सगळे करिअर ऑप्शन्स मिळाले की हे असं होणारच ना.
1: अगदी.
3: अहो मुलांचं काय घेऊन बसल्यात मीराबाईनी, चक्क पालकांची अशीच अवस्था होतीये.
2: अगदी खरे.
3: शिवाय करिअर मार्गदर्शन या नावाखाली इतकी जाहिरातबाजी चाललेली असते ना, तो तर एक वेगळाच विषय.
2: अगदी बरोबर आहे तुझं राम, एकदम सही. काय स्वप्न तरी दाखवतात ही मंडळी. हमका कोर्स करा, तमका क्लास करा, तुमचं मूल आयुष्यात हमकास यशस्वी होणारच.
3: मग काय तर.
2: आपल्यासारखी सुशिक्षित मंडळी देखील अशा जाहिरातींनी फसतात. मग या छोट्या गावातल्या अशिक्षित लोकांचं तर विचार करायलाच नको बाबा.
3: अरे बाबा तुझं.
1: अहो हा त्यांचा व्यवसायच आहे, त्यामुळं त्यांनाही हे सगळं करणं भागच आहे नाही का. पण पालकांनी आपल्या मुलांची आवड, त्यांचा वकूब आणि आपली आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करून मगच ऍडमिशन घ्यायला हवी असं मला वाटतं.
3: बरोबर आहे तुमचं. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. काय होतं, या वयात मुलं खूप वेगवेगळी स्वप्न पाहत असतात. कुणाला संगीताच्या क्षेत्रात करिअर करायचं असतं, काहींना यशस्वी चित्रकार व्हायचं असतं, काही जणांना अभिनय करायला आवडतो, तर काहींना गेमिंगचं क्षेत्र खुणावत असतं. आता बोला.
2: हो ना. पण नुसतं आवडणं किंवा स्वप्न पाहणं पुरेसं नाहीये राम. त्यासाठी मुलांमध्ये त्या क्षमता देखील असायला हव्यात ना.
3: तेच तर. मुलं स्वतःच्या कल्पनेत जगत असतात.
2: हो.
3: पण या जगातले फायदे तोटे, त्यातल्या करिअरच्या संधी, हे सगळं मुलांना नीट सांगून त्यांना जमिनीवर आणणं हेही पालकांसाठी एक मोठं नवसंकट होऊन बसलंय बाबा.
2: अगदी बरोबर.
1: अगदी खरंय भाऊजी.

लेखिका संगीता तारापुरे, यामध्ये सहभाग आहे अभिराम सराफ, यल्लप्पा गाडेकर.

0: पण मी काय म्हणते, आईबाबांनी जरा डोळे उघडे ठेवून आपल्या मुलांच्या मनात काय आहे, त्यांची क्षमता काय आहे, मुलांना स्पष्टपणे समजावून सांगायला हवं.
1: खरे.
0: आणि आता हेच पहा ना, एखाद्या मुलाला वाटतं आपण गायन क्षेत्रात करिअर करावं, पण मुळात त्याचा आवाजच ठीक नसेल किंवा तो मेहनती नसेल तर त्याचं स्वप्न कसं बरं पूर्ण होईल.
1: अरे हो, ही एक बरी आठवण झाली बरं का. परवा 1 जुलैला डॉक्टर्स डे होता नाही का, त्यानिमित्त एका डॉक्टरांची मुलाखत ऐकली मी. त्यांनी देखील हेच सांगितलं, वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा यामुळे मुलं सतत तणावाखाली असतात आणि त्यातूनच मग त्यांना नैराश्य देखील येऊ लागतं.
2: अगदी बरोबर बोलले डॉक्टर्स. अरे बाप रे,
1: काय झालं,
2: मी तर साफ विसरूनच गेलो होतो.
1: काय विसरलं तू?
0: अहो कशाबद्दल बोलताय, काय विसरलात?
2: अगं मीरा, परवा 1 जुलैला डॉक्टर्स डे होता ना, आपण डॉक्टरांकडे जाऊन शुभेच्छा देऊन येत असतो नेहमी. तू पण विसरलीस?
0: हो ना, माता चुटपुट लागली बघा मला.
1: जाऊ दे मीराबाईनी, परत जेव्हा त्यांच्याकडे जाल ना तेव्हा त्यांना शुभेच्छा द्या. अहो तुम्ही प्रत्येक वेळी आवर्जून त्यांना भेटता हे देखील कमी नाहीये बरं. अहो अनेकांना तर त्याची गरजही वाटत नाहीये.
2: खरं बोललास बघ राम, डॉक्टर ही आपल्या आयुष्यातली किती महत्वाची व्यक्ती आहे ना रे. त्यांचे अख्ख्या मानव जातीवर किती प्रचंड उपकार आहेत.
1: मग काय,
0: अगदी 100% खरंय.
2: मग तर
0: त्यांच्या या सेवेची परतफेड खरं तर अशक्यच आहे. पण किमान त्यांच्याबद्दल आदर भाव ठेवणं, त्यांना आवर्जून शुभेच्छा देणं एवढं तर आपण करूच शकतो.
2: हो ना.
1: तुम्हाला एक गंमत सांगतो बर का, मध्ये 8 दिवस आमचे फॅमिली डॉक्टर परगावी गेले होते. मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना,
2: अरे
1: आता ते इथं नाहीयेत आणि आपण जर आजारी बिजारी पडलो तर काय करायचं. आणि ते जेव्हा गावावरून आल्याचा फोन आला तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.
2: अरे बरोबर आहे.
1: मग काय,
2: आपले फॅमिली डॉक्टर हे आपल्या कुटुंबातले एक ज्येष्ठ आणि जाणते सदस्यच असतात ना. त्यांनी सांगितलेल्या सूचना आणि उपाय या खरंच खूप महत्वाच्या असतात.
1: तेच तर सांगतोय. त्यांनी मुलाखतीमध्ये काय सांगितलं,
2: काय सांगितलं,
1: तुमची मुलं ही तुमची भविष्यातली गुंतवणूक आहे, पण म्हणून तुमचं भविष्य त्यामध्ये गुंतवून त्यांना करिअर ठरवू द्या, पण त्याचवेळी इतर पर्यायांचा देखील विचार करा. प्लॅन ए, प्लॅन बी, तसंच प्लॅन सी असे अनेक रस्ते त्यांच्यासाठी मोकळे ठेवा.
2: आणि बरं का, हे सगळं कृषी क्षेत्राला देखील तितकंच लागू होतं.
1: बरोबर आहे.
2: शेतकऱ्यांनी देखील केवळ एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता वेगवेगळी आणि आधुनिक तंत्र शिकायला हवीत ना. शेतकऱ्यांना याबाबतीत शिक्षित करण्यासाठी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकार दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै हा कृषी सप्ताह साजरा करतं.
1: हो, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीयुत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला जातो बरं का.
2: अगदी बरोबर आहे.
1: महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. या सप्ताहानिमित्त आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी देखील यामध्ये सहभागी होता येईल का हे पाहावं.
0: खरं, आणि यंदा तर पाऊसमान कमीच असल्याचं तज्ज्ञ सांगताय. आपल्या बळीराजाची कसोटी लागणार आहे बरं का यंदा.
1: खरे खरे.
0: पण मला खात्री आहे आपला शेतकरी दादा या सगळ्यावर मात नक्की करेल. आपल्याकडं अजून तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीच आहे.
1: हो ना, मुंबई पुण्याला तुफान बरसतोय.
2: शिवाय तिकडे युरोपमध्ये अगदी जोरदार हीट वेव्ह आलेली आहे.
1: हो रे बाबा,
2: 40-42 अंश तापमानात तिथली माणसं होरपळून जात आहेत.
1: काय,
2: मागच्या वर्षी अशीच परिस्थिती अमेरिकेत होती, आठवतंय ना.
1: हो अगदी आठवतंय. हवामान बदलाचे असे परिणाम जगात सगळ्यांना सोसावे लागतात. निसर्ग कधीही भेदभाव करत नाही बरं का. तुम्ही त्याचा मान ठेवला नाही तर तोही तुमचा ठेवणार नाही, हे लक्षात घ्या.
0: अगदी बरोबर बोललात भाऊजी. आपण कितीही धावपळ केली तरी निसर्ग त्याची लय कधीच सोडत नाही. निसर्गाची सोबत घेऊन विकास झाला ना तरच तो आपल्यासाठी वरदान असणार आहे बरं का.
1: खरंय बहिणी.
2: बरोबर आहे. धरणी मातेला आपले पाय लागतात म्हणून तिची क्षमा मागणारे आपण आज तिच्यावर किती अत्याचार करतोय.
1: हो ना.
2: तिला माता म्हणतोय आणि तिच्या अंगावर अक्षरशः उकिरडे निर्माण करतोय.
1: अरे केवळ जमीनच नाही तर पाणी, हवा आणि मन देखील आपण प्रदूषित करतोय.
2: हो ना.
1: निसर्गावर केव्हाही आपण विजय मिळवू शकणार नाही हे जेवढ्या लवकर आपल्याला समजेल ना तेवढं बरं आहे बरं का.
0: जोपर्यंत पाणी गळ्याशी येत नाही तोपर्यंत कोणी जाग होणार नाही. चला आता मस्तपैकी चहा घेऊया.
1: वा वा वा, चहा तर आणाच, पण विजयाताईंचं झिम्मा हे पुस्तक देखील घेऊन या बरं जरा येताना. परत एकदा वाचा.

0: असं वाटतंय हो।
1: अरे विजयाताई मेहता म्हणजे नाटक क्षेत्रातलं एक विद्यापीठच आहे ना। 30 जूनला त्या आपल्यातून गेल्या
0: हो ना।
1: पण बघ ना पाठीमागे केवढा मोठा वारसा त्यांनी ठेवला आहे।
0: खरे रे बाबा,
2: त्यांची नाटकं, त्यांनी घडवलेले कलाकार, त्यांचे विचार, या सगळ्यातून विजयाताई आपल्याला भेटतच राहतील अशी माणसं जात नसतातच मुळी।
0: खरे खरे, चला
1: चला हा घ्या चहा आणि राम आणि हे घे पुस्तक।
0: अरे वा, क्या पुढच्या वेळेला येताना घेऊन येतो। बाय
2: बाय।

0: मंथन ही कौटुंबिक श्रुतिकार आपण ऐकली. लेखिका संगीता तारापुरे तर यामध्ये सहभाग होता अभिराम सराफ, यल्लप्पा गाडेकर आणि तेजश्री कुमठेकर यांचा. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीची काही निवेदनं.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेसपर्यंत सगळं काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
1: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15
1: ऐकत रहा आणि बनवत रहा
2: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
3: श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहा.

त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या चार प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7-सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असं मार्गारिटा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूधनिर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण संशोधन वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानस्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या
तसंच पाकिस्तान

0: संबंधित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 103.4 MHz. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, आता काही व्यक्तिविशेष जाणून घेत मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, आज स्वामी विवेकानंद यांचा आहे स्मृतिदिन. 12 जानेवारी 1863 त्यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांचं खरं नाव नरेंद्रनाथ दत्त असं होतं. राजा अजित सिंग खेत्री यांनी 10 मे 1893 या दिवशी स्वामीजींना विवेकानंद असं नाव दिलं. ते मूळचे बंगालचे रहिवासी, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंद. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केलं. त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि युरोपचा इतिहास याचा अभ्यास केला होता. पाश्चिमात्य तत्वज्ञानाबरोबरच त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथाचाही गाढ अभ्यास केला होता. श्रुदेव, 11 सप्टेंबर 1893 या दिवशी अमेरिकेतल्या शिकागो इथं भरलेल्या सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो या त्यांच्या संवादानं परिषदेत जे हजारो उपस्थित होते त्यांची मनं जिंकली. भारतीय संस्कृतीची महत्ता स्वामी विवेकानंद यांनी सातासमुद्रापार पोहोचवली. आपल्या भाषणानं त्यांनी अमेरिकेतल्या नागरिकांचीही मनं जिंकली. आपल्या विद्वत्तेनं सर्वोच्च स्थान त्यांनी पटकावलं होतं. त्यांच्या या भाषणानंतर पाश्चात्य जगात भारतीय संस्कृती आणि वेदांताचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. वेदांतावर आणि भारतीय संस्कृतीवर व्याख्यानं त्यांनी दिली.

श्रोतेहो, विष म्हणजे काय असा प्रश्न एकदा स्वामी विवेकानंद यांना विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी त्याचं खूप छान उत्तर दिलं. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ते विष बनतं, मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो. आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतल्या वृत्तपत्रांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या वृत्तपत्रांनी स्वामीजींचं वर्णन करताना भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असं केलं होतं. श्रोतेहो, स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी दिली. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वास होता. भारताच्या पुनरुत्थानाच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील असा त्यांना विश्वास होता. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात येतो. तरुणांना प्रेरणा देणारा त्यांचा संदेश म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा त्यांचा विचार आजही अत्यंत लोकप्रिय असाच आहे. स्वामी विवेकानंद यांचं निधन झालं 4 जुलै 1902 साली. त्यांना त्रिवार वंदन. श्रुती, आज भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांचा हे स्मृती दिन. हे नाव फारसं कोणाला माहीत नाही, पण भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती पिंगली वेंकय्या यांनीच. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यामध्ये किती आणि कोणते रंग असावेत, याचा आकार कसा असावा, याचा सखोल अभ्यास त्यांनी केला आणि आपला तिरंगा साकारला गेला. श्रोतेहो, पिंगली वेंकय्या हे केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते, तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक हे सुद्धा होते. श्रोतेहो, पिंगली वेंकय्या यांनी 1916 ते 1921 पर्यंत तब्बल 5 वर्ष वेगवेगळ्या 30 देशांच्या राष्ट्रध्वजाचा अभ्यास केला होता आणि नंतर त्यांनी तिरंग्याचा विचार केला. 1921 साली विजवाडा इथं आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींना त्यांनी बनवलेल्या हिरव्या आणि लाल रंगाचा ध्वज दाखवला आणि त्यापुढे प्रत्येक अधिवेशनामध्ये हा 2 रंगाचा ध्वज वापरला जात होता.

नंतर गांधीजींनी एक विचार सुचवला, त्यानुसार पांढऱ्या रंगाचा समावेश या ध्वजामध्ये करण्यात आला. मग पुढे 1931 मध्ये केशरी, हिरवा, पांढरा या तीन रंगांचा मिळून आपला तिरंगा ध्वज साकारला गेला. यानंतर या ध्वजामध्ये असलेल्या चरख्याची जागा अशोक चक्रानं घेतली. श्रोतेहो, पिंगाली वेंकय्या यांचं निधन झालं 4 जुलै 1963 साली. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यांना विनम्र आदरांजली.

संजीवनी मराठे यांची देशभक्तीपर रचना समूह स्वरात आता आपण ऐकली. श्रोते, आज जनकवी पी सावळाराम यांचा आहे जन्मदिन. 4 जुलै 1914 साली त्यांचा जन्म झाला. कल्पवृक्ष कन्येसाठी गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, लिंब लोण उतरता जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाऊस पडे सारखा घटडोईवर, अशी एकाहून एक सरस सुंदर गाणी लिहिली ती पी सावळाराम यांनी. त्यांचं खरं नाव निवृत्ती रावजी पाटील. पी सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे शिक्षणासाठी सांगलीला

विद्यालयामध्ये आल्यानंतर तिथे त्यांना शिक्षक लाभले ते थोर कवी माधव जुलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन आणि तिथंच या सर्जनशील मनाच्या पी सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले तेव्हा त्यांनी सौंदर्य नसते रंगात सौंदर्य असते अंतरंगात उघडुती पहा या ओळी असलेली काळा गुलाब या शीर्षकाची एक कविता लिहिली होती. ही कविता तेव्हा कॉलेजमध्ये वर्णानं काळी पण दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर त्यांनी लिहिली होती. पी सावळाराम यांच्याकडे विलक्षण प्रतिभा होती ती या प्रकारे.

श्रोतेहो, उषक्क आली या कादंबरीमधील सावळ्या या व्यक्तिरेखेनं ते भारावून गेले होते. निवृत्ती पाटीलांना सावळ्या या नावानं या नावाची भुरळ पडली आणि निवृत्ती पाटील यांनी आपलं नाव पी सावळाराम हे धारण केलं. पी सावळाराम यांचं गीत आता ऐकूया. लता मंगेशकर यांनी गायलेलं संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

700-800 गाणी लिहिली, त्यापैकी 500-600 गाणी ही रेकॉर्डवर आली. त्यांना जनकवी ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमकं काय अभिप्रेत होतं हे त्यांनी खूप छान शब्दामध्ये लिहिलंय. कुसुमाग्रज म्हणतात की पी सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावपूर्ण गीतांच्याद्वारे महाराष्ट्रातल्या असंख्य घरापर्यंतच नाही तर घरातल्या स्वयंपाकघरापर्यंतही पोहोचलेले आहेत. खानदानी दिवाणखाण्यापासून गोरगरिबांच्या ओटीओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झालेला आहे. नगरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाही तर ग्रामीण भागातील झोपड्यांमध्ये आणि चावडी चव्हाट्यावरही त्यांचं स्वागत झालं. श्रोतेहो, पी सावळाराम यांनी गद्यलेखनही केलं. आकाशवाणीच्या कामगार सभेसाठी सहज सुचलं म्हणून या कार्यक्रमासाठी संहिता लेखन त्यांनी केलं. माणसाला पंख असतात या चित्रपटाचं लेखन माणसाआधी हो माणूस आणि मंगल कलश हे लघुपट, त्याचबरोबर सारे प्रवासी घडीचे हे वार्तापत्र त्यांनी लिहिलं. याशिवाय पुत्र फावाय, सा नांदायला जाते, कन्यादान, सलामी, बेरडाची अवलाद या चित्रपटांच्या कथाही पी सावळाराम यांनी लिहिल्या. 1982 साली गदिमा पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. पी सावळाराम यांचं निधन झालं 21 डिसेंबर 1997 साली. आज त्यांचा जन्मदिन, त्यांना विनम्र आदरांजली. आणि त्यांचीच एक रचना आपण ऐकूया, आशा भोसले यांनी गायलेली.

0: निघालेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आज ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचा आहे जन्मदिन. 4 जुलै 1943 साली म्हापसा इथं त्यांचा जन्म झाला. प्रभाकर कारेकर यांनी 4 दशकाहून अधिक काळ शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. श्रोतेहो, प्रभाकर कारेकर यांच्या घराण्यात गाणं नव्हतं किंवा गाण्याचा पिढीजात वारसाही त्यांना लाभलेला नव्हता, पण प्रभाकर कारेकर यांचे वडील जनार्दन कारेकर यांना गाण्याची आवड होती. त्यांच्या घरी दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. गावातली मंडळी त्यामध्ये सहभागी होत असायची. भजनाच्या या कार्यक्रमामध्ये प्रभाकर कारेकरही सहभागी होत. पण पुढे गाणं हेच आपलं ध्येय होणार आहे, हाच आपला श्वास ध्यास होणार आहे याची कल्पना त्यांना स्वतःलाही नव्हती. एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पंडित सुरेश हळदणकर यांनी गायलेली 2 नाट्यपदं गायली होती. ते ऐकल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की हा खूप छान गाणं गातो, त्याला गाणं शिकवा. आणि मग त्यानंतर त्यांचं शिक्षण संगीत विषयक हे सुरू झालं. त्यांच्याविषयी आणखी जाणून घेऊया, पण आता प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं एक गीत ऐकूया.

संत माणिक प्रभू यांची रचना आपण ऐकली. प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात, संगीत अनिल अरुण यांचं होतं. श्रोतेहो, संगीत या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रभाकर कारेकर हे मुंबईला आल्यानंतर पंडित सुरेश हळदणकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. त्यांच्याकडे 10 वर्ष त्यांच्या घरी राहून ते गाणं शिकले. शास्त्रीय गायन ऐकायला आणि शिकायला त्यांच्याकडे त्यांना मिळालं. पंडित सुरेश हळदणकर हे नाटकातूनही काम करत असायचे, त्याचबरोबर शास्त्रीय संगीताच्या मैफिलीही त्यांच्या व्हायच्या. त्यांच्या मैफिलीमध्ये तंबोरा धरण्याची संधीही प्रभाकर कारेकर यांना मिळाली. त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे प्रभाकर कारेकर यांनी शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. अभिषेकी बुवांकडे ते 9 वर्ष शिकत होते. नंतर पंडित सी आर व्यास यांच्याकडे सुद्धा ते गाणं शिकले. त्यांची गायन शैली ही वेगळी होती. पंडित सी आर व्यास यांच्याकडे भरपूर राग, ठुमरी, भजनं त्यांना शिकायला मिळाली. पंडित हळदणकर आणि पंडित अभिषेकी या दोघांचीही गाण्याची शैली वेगवेगळी अशीच होती. अभिषेकी बुवांचं गाणं गंभीर, शांत, तर हळदणकर बुवांचं गाणं तडफदार होतं. पंडित हळदणकर, पंडित अभिषेकी आणि पंडित व्यास या तीनही गुरूंकडून जे घेतलं

जे काही ते शिकले त्याला प्रचंड रियाजाची जोड देऊन प्रभाकर कारेकर यांनी आपला स्वतःचा एक वेगळा ठसा, वेगळी शैली त्यांनी निर्माण केली. त्यानंतर काही संगीत नाटकांमध्येही त्यांनी काम केलं. प्रभाकर कारेकर यांना आज जन्मदिनी विनम्र अभिवादन. आणि मानापमान या नाटकातलं त्यांनीच गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद ऐकूया.

0: मानापमान या नाटकातलं पद आपण ऐकलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं हे पद होतं. काही मराठी गाणी आपण ऐकली, त्याचबरोबर आजचे काही दिनविशेष जाणून घेतले आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:16 झाली आहेत. आता खमंग रुचकर हा कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: सोलापूरकरांनो, खास करून गृहिणींनो, इकडे लक्ष द्या, कारण पुन्हा एकदा येतोय तमाम गृहिणींचा आवडता धूत सारीजचा मेगा महोत्सव. साड्यांच्या हजारो व्हरायटी सोबत भरपूर ऑफर्स. मेगा महोत्सव म्हणजेच गृहिणींची मेगा बचत. तेव्हा तारखेकडे लक्ष द्या. श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
4: खमंग रुचकर.
5: मृणाला आज तुझ्या घरातून खूप खमंग वास येतोय. बर
6: येतोय ना. काय केलं असेल सांग बरं. गोड येतोय का ती
5: गोड वास येतोय. मला वाटतंय गुळाचा खमंग वाजलेला वास येतोय.
6: अगदी बरोबर अश्विनी, तू हुशार आहेस बरं का. पोहे हा आपला सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे की
5: अगदी.
6: कांदा पोहे, बटाटा पोहे, मस्तपैकी असे गरम गरम आपण सगळेच जण खातो नेहमी. पण हे मी जरासे वेगळे केलेत बरं का.
5: बर
6: हे आहेत

0: गुळ पोहे.
1: हो ना, मला गोडाचे पोहे म्हणजे अरे वा, काहीतरी वेगळं आहे. सांबर पोहे आणि तू म्हणतेस असं बटाटे पोहे वगैरे खाल्लेत.
0: तर आज आपण गोड पोहे खाणार आहोत. गुळ पोहे म्हणजे हा पदार्थ जास्त कोकणात केला जातो.
1: बरं,
0: पण आपण करून बघूया काय हरकत आहे वेगळं खायला थोडंसं.
1: अगदी वेगळा युनिक पदार्थ आहे. आता तू आम्हाला साहित्य सांग बरं.
0: तर यासाठी आपल्याला दोन वाट्या पोहे, एक वाटी किसलेला गुळ, एक वाटी खवलेला ओला नारळ लागेल आपल्याला. हा, आणि थोडीशी वेलची पूड आणि अगदी थोडस चवीसाठी मीठ.
1: अरे वा, सुटसुटीत आहे साहित्य. बघ आता पुन्हा एकदा तुला सांगते आणि आपल्या मैत्रिणींच्या सोयीसाठी सुद्धा, यासाठी आपल्याला लागणारे दोन वाट्या पोहे म्हणजे मृणाल चार माणसांसाठी पुरतील.
0: हो, अगदी पुरतील.
1: बर, दोन वाट्या पोह्यांबरोबरच आपल्याला एक वाटी म्हणजे निम्मा गुळ किसलेला लागणार आहे आणि एक वाटी ओला नारळ लागणार आहे आणि एक टीस्पून वेलची पूड लागणार आहे आणि चवीपुरतं चिमूटभर मीठ.
0: अगदी बरोबर. बघ आता हे पोहे करायचे कसे, एका भांड्यामध्ये गुळ आणि ओलं खोबरं घेऊन ते चांगलं मिक्स करायचंय.
1: बर,
0: गुळाचे खडे आपल्याला राहता कामा नाही त्याच्यामध्ये. आता एका खोलगट भांड्यावर चाळणी ठेवून त्यात पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि निथळत ठेवायचे. आपण नेहमी करतो तसंच.
1: आणि पोहे मृणाल दोन वेळा तरी धुवायला लागतात.
0: हो, धुवायला लागतात आणि चांगले भिजले पण पाहिजेत ते, नाहीतर थोडा वेळ आपण पाण्याखाली धरले तर ते नंतर कोरडे होतात.
1: म्हणजे मऊ आणि उबदार आपल्याला असे भिजलेले पोहे पाहिजे,
0: कारण नंतर गार झाल्यावर त्याचा तोठा बसतो आपल्याला
1: आणि वातड होण्याची,
0: वातड होतात. त्यामुळे पोहे आपण चांगले भिजवून घ्यायचे.
1: बरं,
0: आणि त्यानंतर गुळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणात हे पोहे काढून घ्यायचे आपल्याला. त्यात अंदाजानुसार वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालायचंय आणि हे सगळं साहित्य छान एकजीव करायचंय.
1: बरं,
0: तर हे तयार झाले आपले गुळ वापरून केलेले गुळ पोहे.
1: झटपट तयार होणारा पदार्थ आहे. गॅस चालू करायची भानगड
0: नाही
1: आणि पौष्टिकतेकडे जाणारा हा पदार्थ आहे. खूपच छान आणि सुटसुटीत अशी रेसिपी सांगितली आहेस तू मृणालाच.
0: हो,
1: आणि ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांनी अगदी जरूर करावा आणि सर्वांनीच करावा. अगदी नाश्त्याला मस्त
0: मस्त पदार्थ आहे. तेव्हा श्रोते हो, तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. पण अश्विनी, आतापुरतं आपल्याला मात्र इथे थांबावं लागेल कारण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते. पुन्हा आपण भेटणार आहोत
1: एका नवीन पदार्थाबरोबर खमंग रुचकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी अश्विनी
0: आणि मी मृणाल
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. 9:20:45 झाली आहेत. आता क्रमशः अभिवाचन, निर्मिती सहाय्य आहे विनायक दुदगी यांचा.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। पु ल देशपांडे यांच्या अंमलदार या नाटकाविषयी आपण बोलत होतो। सोलापुरातील कलानिकेतन या संस्थेनं त्याचा प्रयोग केलेला होता। त्यावेळी स्त्री भूमिका करण्यासाठी महिला कलावंत मिळत नसत। कलानिकेतनमध्ये बाबा रजपूत हे स्त्री पार्टी होत। लक्ष्मण काटे यांनी देखील स्त्री भूमिका करून विविध नाटकांचे प्रयोग केले। श्री काटे यांनी आपल्या नोकरीचा वेळ वगळता संपूर्ण काळ नाटकासाठी वाहून घेतलेलं होतं। निरनिराळ्या नाट्यकलावंतांच्या घरी जाणं, त्यांना स्वतः लिहिलेली नाटकं साभिनय वाचून दाखवणं हा त्यांच्या आवडीचा भाग होता। लक्ष्मण काटे यांची आणि माझी भेट एकदा लकी चौकामध्ये झाली। तिथल्या बस स्टॉपवर ते बसची वाट पाहत होते। मला पाहताच त्यांनी मला बोलवलं आणि आपल्या पिशवीतून स्वतः लिहिलेलं एक नाटक काढून ते साभिनय वाचायला लागले। रस्त्यावरचे पादचारी, बस स्टॉपवरचे प्रवासी असे सगळे या एकपात्री अभिनयाचे साक्षीदार होते। काटे यांच्याविषयी सविस्तर माहिती आपण नंतर घेणार आहोतच। तर प्रभाकर मोने, बटोबा कवठेकर, बाबूराव आहेरकर अशा कलावंतांनी कलानिकेतनचा प्रवास सुकर केला। या संस्थेच्या नाटकातील भूमिकांमुळे लक्ष्मण काटे यांना नाट्यकलावंत म्हणून मान्यता मिळाली। अंमलदार हे नाटक कलानिकेतन या संस्थेप्रमाणेच शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयानं त्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये सादर केलेलं होतं। डॉ रावसाहेब पाटील यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं होतं। अंमलदारच्या कथानकामध्ये कायदा, न्याय, प्रशासन, नोकरशाही अशा सगळ्याचा विचार सहजतेनं आलेला आहे। संस्थानामधील गोंधळाची स्थिती अनेकांना अडचणीची वाटत असते, पण या व्यवस्थेचा फायदा सर्जेराव हा इनामदाराचा उल्लू पोरगा उठवतो। संस्थानाला एखाद्या जळूप्रमाणे लुचणाऱ्या या अधिकाऱ्यांना उन्हाड उंडगा सर्जेराव धडा शिकवतो आणि ते आपल्या नाटककार मित्राला पत्रातून कळवतो, त्यावर नाटक लिहायला सांगतो। लोकांची पत्र फोडून वाचायची सवय असलेला पोस्टमास्तर हेही पत्र फोडतो आणि ढेरे आणि कंपनीला आपली फसवणूक कळते। त्या पत्रामध्ये अंमलदार कथानकाचं सार आलेलं आहे। ते असं, आजपर्यंत तू डझनभर नाटकं लिहिली असशील, पण मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या प्रसंगाइतकं रोमहर्षक कथानक तुझ्या स्वप्नात देखील आलं नसेल। आम्ही नेहमीप्रमाणे वडिलांना थापा मारून बिझनेस करण्यासाठी म्हणून कोल्हापुरातून निघालो। निघताना आमच्या म्हाताऱ्यानं 500 रुपये दिलेले होते, सोबत माझ्यावर देखरेख ठेवण्यासाठी, पण वरून माझ्या तैनातीसाठी म्हणून आमचा नोकर हाणम्या दिला होता। आम्ही भटकत निघालो। सध्या गावोगावी जत्रा चाललेल्या आहेत। वाटेत चिंचलीच्या जत्रेमध्ये जुगार खेळला आणि होतं नव्हतं ते सगळं घालवून बसलो। जवळपास 525 रुपये फक्त राहिलेले होते। ते घेतले आणि सुरुंगवाडला येऊन ठेपलो। सुरुंगवाडा संस्थान नुकतंच विलीन झालेलं आहे। वर्तमानपत्रात बातमी येण्याइतकं देखील हे संस्थान महत्वाचं नाहीये, टिचबर आहे। आणि प्रिय मित्र वसंत, इथले लोक आम्हाला दिल्लीचा संस्थानी अंमलदार समजले। आमचा एकूण रुबा, बोलण्या चालण्यातील डौल यावरून या संस्थानी गावंढळाची अशी समजूत झाली असावी। इथं आलो तेव्हा एका खाणावळीमध्ये उतरलेलो होतो। त्याचं बिल तुंबलेलं होतं आणि तो आमच्या पृष्ठभागावरती लाथ मारून हाकलून देण्याच्या विचारामध्ये होता। इतक्यात कुणीतरी गाढवानं मी अंमलदार असल्याची अफवा उठवली, हे पत्र मी खाणावळीमधूनच लिहितो आहे, त्याचं बिल का डुबवा म्हणून या गावातून पलायन करता करता देऊन टाकण्यासाठी इथं आलो आहे। मी अंमलदार आहे या समजुतीनं इथल्या लाच खाऊ अधिकाऱ्यांनी आमच्या खिशामध्ये नोटांची पुडकी कोंबलेली आहे। मालकाच्या अंगावरती 100 नोट भिरकावली आहे। त्याला मोड मिळेपर्यंत हे पत्र लिहितोय। तुम्ही मोठे नाटककार लागून गेलेले आहात, तेव्हा डिटेल्स लक्षात आहेत तोपर्यंत कळवतो। आम्ही अंमलदार आहोत हे ठरल्यावर इथल्या जुन्या दिवाणसाहेबांनी आम्हाला बंगल्यावरती नेलं। सेवेला रुद्धीसिद्धीसारख्या त्यांच्या द्वितीय पत्नी आणि एकमेव सुंदर कन्या होत्या। तेवढ्यात आम्ही त्यांच्या कन्येवरती प्रेम करून लग्न देखील ठरवलं। त्या दिवाणाचं नाव ढेरेसाहेब, तसा उदार दिसतो पण कुंभाराच्या मडक्यामध्ये आणि गाढवामध्ये मिळून जितकी अक्कल असेल तितकी त्याच्या टाळक्यात देखील नाहीये। श्रोते हो, अंमलदारचं कथानक प्रेक्षकांना आवडलं, त्यामुळे या नाटकाचं चांगलं स्वागत झालं। पुलंनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा, घटना प्रसंग, स्वभावदर्शन यामुळे हे नाटक प्रयोगदृष्ट्या तर रंगतच, पण वाचकांना देखील ते वाचत असताना कंटाळवाणं वाटत नाही। चांगल्या नाटकाचं ते लक्षणच आहे। त्याचं वाङ्मयीन मूल्य त्याच्या आशयामुळे अबाधित असतं। अंमलदार हे तसं नाटक आहे।

0: सोलापुरातल्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगामध्ये हौसेचा भाग अधिक होता, पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या नाटकाचा प्रयोग करून व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या कलाकृतीचा भाग व्हावा हे जास्त कौतुकास्पद आहे. डॉ रावसाहेब पाटील यांनी सगळ्या गुणी विद्यार्थ्यांना जमवून त्याचा प्रयोग केलेला होता. त्यामध्ये डॉ रवींद्र जोशी यांची नारभटाची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. विशेष म्हणजे नाटक सादर झालं त्यावर्षी कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचं जीएस पद म्हणजे जनरल सेक्रेटरी पद डॉ रवींद्र जोशी यांच्याकडे होतं. डॉ रवींद्र यांनी त्या दरम्यान वी वा शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये देखील भूमिका केलेली होती. या नाटकामध्ये डॉ रावसाहेब पाटील यांनी गणपतराव बेलवलकरांची भूमिका केली होती, त्यांच्या मुलाची भूमिका डॉ जोशींनी केली होती. याखेरीज रवींद्र यांनी दार कोणी उघडत नाही ही सतीश आळेकरांची गूढ रहस्यमय एकांकिका देखील सादर केली होती. एका रहस्यमय कटाचा तपास लावता लावता मिळालेल्या डायरीमधल्या उल्लेखांचा संदर्भ त्यामध्ये आहे. या नाटकातील सदानंद नावाचा इन्स्पेक्टर दार कोणी उघडत नाही याचं महत्व सांगतो ते आपल्या मनोगतातून. तो म्हणतो, खरं म्हणजे प्रत्येक घडलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही ना काहीतरी सापडतंच असा माझा गेल्या 15 वर्षांचा अनुभव आहे. काही वेळा सापडलेलं वस्तूंच्या रुपानं दाखवता येतं, तर काही वेळा असं काही हाती लागतं की जे फक्त आपल्यालाच उमजून येतं, आपल्याला जाणवत राहतं. परवा अशाच एका गुन्ह्याचा तपास करता करता, तपास कसला तो, आत्महत्येचा कसला डोंबलाचा तपास करणार, ज्याला पकडून शिक्षा करायची तोच मेलेला. आपण आपलं नुसतं रिपोर्टिंग करायचं आणि केस मिटवून टाकायची. शिवाय या अशा प्रकरणामध्ये जिवंत राहणाऱ्या प्रेयसी किंवा प्रियकराच्या अथवा आई वडिलांच्या मनाला जपावं लागतं. हे आई वडील म्हणजे सहसा म्हातारेच असतात. त्यामध्ये एखाद्याला विकलांगपणा किंवा मोतीबिंदू झालेला असतो हे नक्की. तर थोडक्यात म्हणजे आत्महत्येचा प्रवास म्हणजे मानवी भावनांच्या कल्लोळामध्ये चाललेली सरकारी नियमांची एक कसरत. पण एकदा हा पोशाख म्हणजे इन्स्पेक्टरचा पोशाख अंगावर घातला की मग संपलं. मनाला आवर घालत कर्तव्य पार पाडायचं. तर ही डायरी मात्र अत्यंत सुवाच्य अक्षरामध्ये लिहिलेली आहे. लिहिणारा मरून गेला तो दिवस माझ्या पक्का लक्षात आहे. नाईट ड्युटी होती माझी. नेहमीप्रमाणे पेंगत असताना गिल्ला झाला. जवळच्याच एका गल्लीतली माणसं गलका करत आली. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे एकच वाक्य, दार कोणी उघडत नाही. दार कोणी उघडत नाही हे पोलिसांचं परवलीचं वाक्य असतं. ते उच्चारलं की त्यांचे तर्क सुरू होतात. श्रोते हो, सतीश आळेकरांची ही एकांकिका विलक्षण वेगळी आहे. मानवी संबंधांची उकल करणारी आहे. चाळीतील एकाची भूमिका डॉ रवींद्र यांनी केलेली होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. रवींद्र जोशी यांनी त्याखेरीज अशी मजा अशी सजा यामध्ये मामाची भूमिका केली होती. पुढे वैद्यकीय पेशामुळे त्यांना नाटकात भूमिका करण्यासाठी वेळ मिळाला नाही, पण नटराज नाट्य संस्थेच्या विविध नाटक आणि एकांकिकांसाठी त्यांनी रंगमंच व्यवस्थेमध्ये सहकार्य केलेलं होतं. नटराजच्या पुण्यामध्ये झालेल्या डोमकावळे आणि जहाज फुटला आहे या दोन एकांकिकांसाठी त्यांनी बाळासाहेब कुलकर्णी आणि राजू काटोटे यांच्यासमवेत मंच सज्जा केलेली होती. डोमकावळे ही मुरलेंद्र शेटे यांची एकांकिका होती, तर जहाज फुटला आहे ही प्राध्यापक दत्ता भगत यांची एकांकिका होती. श्रोते हो, सोलापुरातील आणखी नाट्यसंस्थांसंबंधी आणखी माहिती पुढच्या भागात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगी यांचं. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 9:32 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 10 वाजले आहेत. आता चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, गाणं तुमच्या लक्षात आलंच असेल. या गाण्याचे संगीतकार तुमच्या लक्षात आले असतील तर आज त्यांचा आहे वाढदिवस. तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी चित्रबेला या कार्यक्रमात. गाणं ऐका आणि त्याचबरोबर संगीतकार कोण हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. इंदिवर यांचं हे गीत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं.

श्रोते हो, संगीतकार आपल्या लक्षात आलेच असतील. एम एम क्रीम यांनी संगीतबद्ध केलेलं क्रिमिनल या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. श्रोते हो, संगीतकार, रेकॉर्ड प्रोड्युसर, गायक, गीतकार म्हणून एम एम क्रीम हे लोकप्रिय आहेत. तेलुगू, तमिळ आणि हिंदी सिनेमांसाठी त्यांनी काम केलं. 1990च्या दशकामध्ये नागार्जुन आणि मनीषा कोईराला यांचा क्रिमिनल हा चित्रपट होता. यातली गाणी इंदिवर यांची होती, तर संगीत एम एम क्रीम यांनी दिलं होतं. याच चित्रपटातलं गाणं आत्ता आपण ऐकलं. त्यानंतर जखम या चित्रपटालाही त्यांनी संगीत दिलं. आता त्याच चित्रपटातलं गीत अलका याज्ञिक यांनी गायलेलं.

जखम या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची ही रचना होती. श्रद्धेहो एम एम क्रीम यांचा जन्म झाला 4 जुलै 1961 साली. अनेक हिंदी गाण्यांनाही त्यांनी संगीत दिलेलं आहे आणि ती गाणी लोकप्रिय अशीच आहेत. काही गाणी त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गायलेली सुद्धा आहेत. आता पहिली नजर में या चित्रपटातलं राजेश रेड्डी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. एम एम क्रीम यांच्या समवेत अनुराधा पौडवाल यांचा स्वर.

0: पहिली नजर में या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि एम एम क्रीम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. राजेश रेड्डी यांचं हे गीत एम एम क्रीम यांनीच संगीतबद्ध केलं होतं.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी
1: तुझ्या

0: सगळंच.
1: मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
2: शुभ बोला हो.
3: काय
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

साया या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं. श्रोतेहो एम एम क्रीम यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 1997 साली अन्नमय्या या तेलगू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचबरोबर 2022 साली तेलगू चित्रपट आर आर आर यामधल्या नाटू नाटू या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड, 8 फिल्मफेअर अवॉर्ड, त्याचबरोबर 11 नंदी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. श्रोतेहो संगीतकार गायक एम एम क्रीम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि कार्यक्रमाची सांगता जिस्म या चित्रपटातल्या श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या लोकप्रिय गाण्यांना.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं जिस्म या चित्रपटासाठी. संगीत दिलं होतं एम एम क्रीम यांनी. श्रोतेहो चित्रवेला या कार्यक्रमामध्ये आज आपण संगीतकार एम एम क्रीम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी चित्रपट गीतं ऐकली. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. एम एम क्रीम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि चित्रबेला हा कार्यक्रम आता समाप्त करूया.

0: आकाशवाणी सोलापूर केंद्र आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर 10:31 होत आहेत. आता स्वरयात्री हा कार्यक्रम यामध्ये जयंत जोशी यांच्याशी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करत आहोत. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा रागसंगीताचा प्रवास स्वरयात्री.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये मी कृपा
3: आणि मी विद्या,
2: आम्ही दोघीही सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करतोय. विद्या, खरं तर शास्त्रीय संगीताची मैफिल शास्त्रीय वादन असेल तर ते शास्त्रीय वादन सुरू होण्यापूर्वी अगदी शब्द तिथं थांबतात. आपले आपसात जरी बोलत असू आपण तरी ते शब्द थांबतात आणि आपले कान आपोआप त्या वादनाच्या सुरांकडे खेचले जातात.
3: तर कृपा, आजच्याही आपल्या स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये जयंत जोशी सर यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं व्हायोलिन वादन आजच्याही भागामध्ये आपण ऐकणार आहोत. तर जयंत जोशी सर, आजच्या स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
4: धन्यवाद, मला परत निमंत्रण दिलं आणि आपला जो भाग राहिला होता कर्नाटक संगीताच्या विषयी आपण मागच्या भागात बोललो होतो. आधी दुसऱ्या काही रागांच्या विषयी उल्लेख केला होता तर त्या रागांचं सादरीकरण करण्यासाठी ही संधी मला मिळाली त्याबद्दल मी आकाशवाणीचा आभारी आहे.
3: आणि सर, आपल्यासोबत तबला साथ करणार आहेत शिरीष थिटे सर. सर, आपलंही आजच्या स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत.
4: धन्यवाद.
3: तर सर, आज तुम्ही आता म्हणालात की कर्नाटकी संगीतातून काही राग आलेले आहेत. गेल्या भागामध्ये आपण दोन रागांबद्दल जाणून घेतलं. आज कोणता राग आपण ऐकणार?
4: आज अभोगी या रागाविषयी आपण थोडं जाणून घेऊ. अभोगी राग हा देखील 5 स्वरांचा आहे, कोडव ओडव जातीचा आहे. सारे ग म ध सा म्हणजे पंचम आणि निषाद हे स्वर ह्या रागात वर्ज आहेत. याला अभोगी कानडा असं देखील म्हणतात. म्हणजे कानडा अंग जे आहे ते पण ह्याच्यामध्ये दर्शवलं जेव्हा जातं, जेव्हा गंधारा आणि दैवत आंदोलित होतो दरबारी कानडा.

जसं असतं किंवा कानडा, त्या पद्धतीने जेव्हा मांडणी येते त्याप्रमाणे अभोगी कानडा असं देखील याला म्हणलं जातं. आणि असा हा अतिशय गंभीर प्रकृतीचा राग आहे. विशेषतः या रागाचं एक असं सांगितलं जातं की नाभीचक्र सक्रिय होण्यासाठी, म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ह्या रागाचं आणि पचनक्रिया उत्तेजित करण्यासाठी ह्या रागाच्या सरांचा परिणाम होऊ शकतो.

या सरांचा परिणाम होऊ शकतो असं काही जणांचं मत आहे. तर असं एक वेगळेपण या रागामध्ये आहे आणि एक अतिशय गंभीर प्रकृतीच्या मनाला शांत करणारा असा हा राग आहे. तर ह्या रागामध्ये मी आता झपतालातली एक बंदिश आपल्यासमोर सादर करतो.

0: आता ह्याच रागावर साधारण आधारित असलेलं एक अतिशय जुनं गीत आहे, भक्तिगीत आहे, नाम घेता तुझे गोविंद.
1: वा, आशा भोसले यांनी गायलेलं.
0: त्याच्यात मिश्र आहे थोडा, म्हणजे कोमल निषाद चा वापर केलेला आहे या रागामध्ये, म्हणजे मांडणीमध्ये. तर ते आपण थोडं ऐकूया आता.

0: अप्रतिम.
1: खरं तर एक राग सादर करायचा म्हणजे स्वतः तो राग व्हावं लागतं, त्या स्वरांमध्ये स्वतःलाच मिसळून द्यायचं.
0: हो, एकरूप झाल्याशिवाय कोणतीही निर्मिती
1: होत नाही.
0: सर, आपलं वादन ऐकत असताना असा एक प्रश्न माझ्या मनात आला की एखादा राग सादर करत असतानाची घ्यायची काळजी आणि लाईट म्युझिक, मग ते नाट्यगीत असो, भक्तिगीत असो, भावगीत असो, दोन्हीसाठीची काय वेगवेगळी तयारी साधारण करावी लागते?
2: राग सादरीकरण करताना आपल्याला मुख्यत्वे रागांग, रागाची पकड ही आपल्याला निश्चित माहिती पाहिजे. तसंच आपली स्वराची ताकद आपली असल्याशिवाय आपल्याला राग मांडताच येत नाही, कारण रागात स्वरच प्रधान आहे. आणि त्यामुळं जो राग आपल्याला मांडायचा त्याचे स्वर पक्के होणं कुठल्याही पद्धती तरच आपल्याला त्या रागाचा परिणाम साधता येईल किंवा जो राग मांडला असं अर्थ होईल. आपण जेव्हा उपशास्त्रीय किंवा हे संगीत बघतो तर त्या संगीतामध्ये बघताना आपल्याला असं आढळतं की त्यामध्ये आपण किती वेगवेगळे प्रकार करू शकतो, म्हणजे आपण व्हरायटी म्हणतो. या दृष्टीनं आपली कल्पकता जी आहे ती कल्पकतेला जास्त स्थान आहे, आणि त्या तालानुरूप लयीनुरूप जी कल्पकतेनं आपण मांडणी करतो त्याच रागाची, तर ते एक त्यातला महत्वाचा घटक आहे. आणि त्यामध्ये जे संवादी स्वर असतील किंवा ज्या स्वरांच्या मुळे त्याचं सौंदर्य वाढू शकेल अशा स्वरांचे अंतर्भाव आपल्याला करण्याची मुभा त्यामध्ये असू शकते, आणि रचनाकर्त्याप्रमाणे रचना करू शकतात. तर अशा पद्धतीनं शेवटी काय, जे संगीत आपल्यापर्यंत येणार आहे तर त्याचा एक ढाचा तयार आहे. आता रागस्वरूपामध्ये जे स्वर आपल्याला जास्त भावतात किंवा जे आनंद देतात त्या स्वरांची आपली ओळख झालेली आहे. आता जे स्वरांची आपण किती जवळ जातो तेवढा आपला आनंद वाढणार आहे.
1: थोडक्यात म्हणजे त्या रागांचा

0: परिपूर्ण अभ्यास तपश्चर्या
1: हो आणि त्या रागाबद्दल आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो म्हणजे ते लाईट म्युझिकमध्ये असेल किंवा पूर्ण म्हणजे शास्त्रशुद्ध आपण शास्त्रीय संगीताचा जरी आपण एखादं सादरीकरण केलं तरी पण विचार हाही मला वाटतं खूपच महत्वाचा आहे.
0: स्वतः केलेला विचार स्वतःच्या साधनेतून
1: हो आणि त्यातूनच वेगवेगळ्या कल्पना आपण आपल्या वाद्याच्या माध्यमातून आपल्या हातातून आपल्या बोटातून
2: आणि या सगळ्याला आपल्याला गुरुंची साथ पाहिजे. कारण का गुरु त्यांना जे ज्ञान झालेलं आहे त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे त्यांचं अंडरस्टँडिंग जे आहे रागाविषयीचं त्या मांडणीविषयीचं ते सहजगत्या प्राप्त होत नाही कुणाला. स्वर माहीत असले म्हणजे राग मांडता येतो अशातला भाग नाही. त्यामुळे ते जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि ते कसं आहे ते अदृश्य स्वरूपाचं आहे. ते असं ठराविक ठुकळे वजा आपल्याला मांडून दाखवता येत नाही. ते उपजत येतं त्याची स्वाभाविक जाणीव माणसाच्या ठिकाणी निर्माण होते जसं त्याचं ज्ञान प्रगल्भ होत जातं. त्यामुळे आपली ह्या सर्व शास्त्रामधून शिकताना गुरुंची अतिशय गरज आहे की त्यांच्या ज्ञानाच्या आधारेच आपण एक एक पाऊल पुढे टाकू शकतो आणि ते ज्ञान हळूहळू आत्मसात करू शकतो.
0: गुरुमुखी विद्येला पर्याय नाही.
2: पर्याय नाही गुरुमुखी विद्येला पर्याय नाही.
1: आणि अथांग असं हे संगीत आहे कारण अनेक दिग्गज कलाकार म्हणतात की आम्ही म्हणजे त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य या साधनेसाठी खर्ची घातलेलं आहे पण तरीही ते म्हणतात की आम्ही आता फक्त साच्या जवळ आहे
0: अजून शिकायचं.
1: हो अजून म्हणजे खूप
2: हा त्यांचा विनयही आहे आणि त्यांना खरोखरी ती जाणवलेली गोष्ट आहे की सुरांचं जे महत्व आहे किंवा सुरांची जी प्युरिटी आहे ती किती आहे ही त्या थोर व्यक्तीनंच जाणवलेली आहे. म्हणूनच ते असे उद्गार काढू शकतात की हे सूर एवढे पवित्र आहेत आणि सूर इतके शुद्ध स्वरूपामध्ये आहे की त्याच्या जवळ जाणं हीच मोठी साधना आहे.
0: आम्हाला यापुढचा राग आपण कोणता सांगणार?
2: यानंतर मी कर्नाटकातून आपल्याकडे प्रचलित झालेला कर्नाटक आलेला चारुकेशी हा राग आहे. तर चारुकेशी हा तसा संपूर्ण राग आहे त्यामुळे सगळे स्वर लागतात आणि याची जी मांडणी आहे रागाची ती अशी आहे की ती तुम्हाला एक गूढ गंभीर स्वरूपाचं एक जाणीव निर्माण करते तुमच्या. त्यामुळे बऱ्याच चित्रपट गीतामध्ये याचा वापर केलेला गेलेला आहे. काही भक्तिगीतामध्ये याचा वापर केलेला आहे. तर हा जो राग आहे तर ह्या रागामध्ये साधारण दिवसाचा दुसरा प्रहर आहे त्याच्यामध्ये हा साधारण गायला वाजवला जातो आणि तिन्ही सप्तकामध्ये हा गायला किंवा वाजवला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये दोन रागांची छाया नटभैरव ह्या रागाची एक छाया दिसून येते तसंच दरबारी कानडा जो आहे त्याची एक छाया दिसते. त्यामुळे ह्या रागांची जी स्वरूप आहे त्याच्या जवळपास हा राग कुठेतरी जातो जेव्हा आपण तो ऐकतो किंवा किंवा वाजवला जातो. त्या रागातले जवळपासचे जे स्वर आहेत त्या स्वराला धरून ह्या रागाची मांडणी असल्यासारखी आहे असं आपण म्हणूया. त्यामुळे त्याची छाया आपल्याला दिसते. जसं आपल्याला किरवाणीमध्ये पिलू रागाची छाया दिसते दिसू शकते
0: जवळजवळ स्वरांची संगती
2: स्वरांची मांडणी किंवा स्वरांची संगती अशी असते की त्या रागाची छाया त्याच्यामध्ये आपल्याला जाणवू शकते. तर ह्या रागामध्ये अनेक नाट्यगीत आहेत. सध्याचं प्रसिद्ध म्हणजे हे सुरानो चंद्रवा हे तर जितेंद्र अभिषेक यांनी रचनाबद्ध केलेलं अतिशय
1: अर्चना कानेरींच्या आवाजात सुद्धा आपल्याला आहे.
2: हे अशा पद्धतीचा म्हणजे रागाची ओळख होण्याच्या दृष्टीने हे आणि आता अजून एक आपल्याला परिचित असलेलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं देवाची द्वारी उभा क्षणभरी याला श्रीधर फडकेंनी चाल दिली ते पूर्ण हे या रागावर आधारितच केलेलं आहे. त्याच्यामुळे जो गंभीर भाव आहे तोही तुम्हाला जाणवतो. हे सुरानु चंद्रमामध्ये जो आपल्याला एक व्याकुळता आहे ही पण म्हणजे ह्या स्वरांची जी मांडणी आहे त्या रागाची की ती आपल्याला त्या भावनेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. रूपक तालातली एक बंदिश मी यात सादर करतो आणि नंतर भक्तिगीत सादर करतो.

0: वा वा वा, कृपा आपण सगळेच भक्तिरसामध्ये अगदी
1: अगदी मंत्रमुग्ध झाले
0: मंत्रमुग्ध झालेलो आहोत आणि श्रोतेही नक्कीच मंत्रमुग्ध झालेले असणार आहेत
1: नक्की.
0: आणि ऐकून
1: अगदीच, आणि या वाद्याशी पण खूप चांगली ओळख सर्वांची झालेली आहे
0: गेल्या काही भागांपासून व्हायलिन या वाद्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली आणि या वाद्यावर काही रागांचं सादरीकरण करून सगळ्यांनाच आम्हाला मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं श्रोत्यांना पण उत्सुकता आहे या वाद्याबद्दल आणि हे वाद्य शिकण्याबद्दल सुद्धा.
1: अगदीच, आणि वादकांबद्दलही म्हणावं असं वाटतं की वादक नुसतं वाजवत नाहीत तर ते स्वतः त्या स्वरांमध्ये मिसळून जातात.
0: सर, मला फक्त आता जाता जाता तुम्हाला एवढंच विचारायचंय की जी काही नवीन पिढी आहे किंवा जे शिकू इच्छितात, ज्यांना ओढ आहे, आवड आहे, इच्छा आहे, तर त्यासाठी तुम्ही थोडक्यात काय सांगाल त्या नवीन?
2: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत ही एक फार मोठी आपली परंपरा आहे आणि आपल्या सांस्कृतिक ठेव आहे, तर आपण हे संगीत शिकायलाच हवं. ज्ञान होणं गरजेचं आहे आपल्या एका दृष्टीनं. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर आपला सांस्कृतिक विकास आहे, दुसरं आपल्याला जी मनशांती त्यातून मिळते, ह्या स्वरांचा जो आनंद आपण घेतो तेव्हा जी मनाची शांतता असते. त्यामुळे सध्याच्या कोलाहल आणि संघर्षाच्या वातावरणामध्ये तुम्हाला जो जर मनाला शांतता आणि निवांतपणा पाहिजे असेल तर संगीत शिकणं ही गरजेची गोष्ट आहे. तुम्ही अनेक मार्गदर्शक आहेत आपल्याकडं, अनेक साधनं उपलब्ध आहेत, तर आपल्याला जे सोयीचं साधन असेल किंवा ज्या माध्यमातून आपल्याला शिकता येत असेल त्या माध्यमातून जरूर मुलांनी शिकावं आणि ह्याचा आनंद नेहमी घ्यावा. की जे आपण ऐकतो त्याचं आपल्याला सर्वार्थानं ज्ञान होणं हे फार महत्वाचं आहे. जसं एखादं भाषण ऐकतो पण आपल्याला ती भाषाच माहिती नाही, किती जरी ते चांगलं असेल तरी आपल्यापर्यंत पोहोचणार. तसंच काहीच संगीताचं आहे, संगीत हे माणसाच्या ठिकाणी उपजत असणारी गोष्ट आहे, प्रत्येकाला गळा आहे, प्रत्येक जण गाऊ शकतो.

0: पण काय गातो आणि कसं गातो याचं भान येण्यासाठी म्हणून संगीत शिकणं आवश्यक आहे आणि त्यामुळे संगीत हे शिकायला पाहिजे आणि ते चांगल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थित पद्धतीने शिकायला पाहिजे. त्याचे जे टप्पे आहेत संगीताचे ते तुम्ही त्यासाठी जी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या ज्या परीक्षा आहेत ते एक उत्कृष्ट रचना करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्या टप्प्याने तुम्ही शिकत गेला तर अनेक रागांची ओळख अनेक तालांची ओळख तुम्हाला होती आणि एक परिपूर्ण संगीतापर्यंत तुम्ही जाऊ शकता.
1: आणि तसं झालं तरच आपला हा संगीताचा वारसा आहे, शास्त्रीय संगीताचा वारसा हा पुढच्या पिढीकडे वृद्धिंगत होणार आहे आणि त्यातून नक्कीच आनंद मिळणार आहे. मला तुम्ही आता सांगितलं त्याच्यावरून एक म्हणजे असं छान असं वाक्य आठवलं की संगीत समजण्यासाठी हृदय पाहिजे,
2: बरोबर,
1: निभावण्यासाठी धैर्य पाहिजे आणि आत्मसात करण्यासाठी म्हणजेच मिळवण्यासाठी सौभाग्य पाहिजे.
2: खरंय,
1: छान म्हणजे
0: भाग्यवंतांचीच पदरी येते.
1: तर गेल्या काही भागांपासून आपण खूप छान पद्धतीनं आम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि श्रोत्यांनाही आणि आम्हालाही खूप आनंद दिलेला आहे. तर जयंत जोशी सर, आपण आजच्या या स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप छान असं मार्गदर्शन आपण केलं, आपले मनापासून आभार. आणि आपल्याला तबल्या साथ केली शिरीष थिटे सर, सर आपलेही मनापासून आभार. आपल्या दोघांचेही
2: मनापासून
1: आभार.
0: धन्यवाद. आम्ही आकाशवाणीचे अत्यंत आभारी आहोत.
3: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री.
1: स्वरयात्री हा कार्यक्रम आपण ऐकला, यामध्ये जयंत जोशी यांच्याशी साधलेला संवाद आम्ही प्रसारित केला. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. सकाळचे 11 वाजले आहेत. आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
3: श्रोते हो, आज 4 जुलै जागतिक फणस दिवस. सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्या फळांमध्ये फणस हे फळ आकारानं सगळ्यात मोठं असतं. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचं मूळ स्थान. त्यातही बेंगलोर, गोवा आणि कोकण या ठिकाणी फणसाची झाडं जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. फणसाचे साधारण 2 प्रकार असतात, एक म्हणजे कापे आणि दुसरं रसाळ. श्रोते हो, फणस हे फळ आरोग्यदायी सुद्धा आहे. चवीसाठी आणि भुकेसाठी फक्त फणस खाल्लं जातं, मात्र यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, बी 6 आणि सी हे जीवनसत्व आपल्यासाठी फार उपयुक्त असे आहेत. व्हिटॅमिन ए हे डोळ्यासाठी, बी 6 हे मेंदूच्या विकासासाठी आणि व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. श्रोते हो, काही वेळा कच्च्या फणसाची भाजी देखील केली जाते. यातून कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉलिक ऍसिड, थायमिन आणि नियासिन यासारखे शरीराला लाभ देणारे खनिज पदार्थ आपल्याला मिळतात. तेव्हा श्रोते हो, वरून काटेरी असलेला फणस आतून फक्त गोडच नसतो तर पौष्टिक सुद्धा असतो.

0: संजीवनी खळे क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं बालगीत आपण ऐकलं. किरण प्रधान यांचं संगीत होतं.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
3: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
0: श्रोते हो, आज जागतिक फणस दिन हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. वरून काटेरी असणारं हे फणस आतून गोड त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा असतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फणसाचा खूप चांगला उपयोग होतो. श्रोते हो, फणस हे व्हेज मीठ आहे.

असं म्हणतात. आता आपल्याला वाटेल की मीठ म्हणजे मांस, मग फणसाला व्हेज मीठ म्हणण्यामागं नेमकं कारण तरी काय? तर श्रोतेहो, केवळ फणस आपल्याला एका सेवनातून इतके पौष्टिक घटक आणि तत्व देतं जे आपल्याला वेगवेगळी फळ आणि भाज्या खाल्ल्यानंतर मिळतं. ज्याप्रमाणे मांस खाल्ल्यानं एकाच वेळी आपल्याला शरीरासाठी अनेक फायदे होतात, तसंच केवळ फणस खाल्ल्यानंही तुमच्या शरीराला अनेक लाभ होतात. म्हणून फणसाला व्हेज मीठ असंही म्हणतात. आता फणसावरच हे छान असं बालगीत.

0: सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं बालगीत आता आपण ऐकलं.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन,

0: कॉम्प्लेक्स नवे पेठ सोलापूर।
1: फोन 77740 87000। विना कटकट सोने तारण झटपट।
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
3: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू। लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर।
4: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात आता रमाकांत पाठक यांचं लोकगीत आपण ऐकूया। मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं, प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांचा स्वर।

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं रमाकांत पाठक यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी.

0: लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: श्रोतेहो, आज प्रख्यात अभिनेते आणि विनोदवीर वसंत शिंदे यांचा आहे स्मृतिदिन। 14 मे 1912 साली त्यांचा जन्म झाला भंडारदरा इथं। हिंदुस्थान फिल्म कंपनीतर्फे दादासाहेब फाळके हे वेगवेगळ्या मुकपटांची निर्मिती करत होते आणि तेव्हा त्यांच्या या स्टुडिओमध्ये वसंत शिंदे हे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यामध्ये। त्यांना चित्रकलेचं थोडं अंग होतं हे लक्षात आल्यानंतर काही काळानं त्यांची रवानगी पेंटिंग खात्यामध्ये करण्यात आली होती। स्टुडिओमध्ये इतर कामाबरोबरच आपल्याकडचे अभिनय, नाच, गाणं असं सगळं काही आलं पाहिजे असं दादासाहेब फाळके असा त्यांचा आग्रह असायचा। लहानपणापासूनच अंगापिंडानं गुटगुटीत असलेल्या आणि स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीनं चांगलंच बाळसं त्यावेळी धरलेलं होतं। उंचीनं काहीसे बुटके असलेले पण उपजात मिश्किल स्वभावाची देणगी लाभलेले हे कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं। मग 1925 मध्ये दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेल्या चतुर्थीचा चंद्र या मुकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली आणि ती त्यांनी उत्तम पठवली। त्यानंतर सीता वनवास, राम रावण युद्ध या मुकपटामध्ये वानर, संत जनाबाईमध्ये लहानगा विठ्ठल, भक्त प्रल्हादमध्ये राक्षस पुत्र, बोलकी तपेलीमध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या। अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले आणि कालांतरानं अनेक चित्रपटांमधून त्याचबरोबर नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या। आता त्यांच्यावरच चित्रित झालेलं सांगते ऐका या चित्रपटातलं हे गीत।
2: सांगा ह्या वेळीला माझ्या

0: सांगते ऐका, या चित्रपटातलं वामन कर्डक यांचं गीत आपण ऐकलं. कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं, वसंत पवार यांचं संगीत होतं. श्रोतेहो, वसंत शिंदे यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. मोराचा नाच, व्याही विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या ज्या काही वेगवेगळ्या छटा होत्या त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. 1939 ते 1996 पर्यंत 190 अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. श्रोते हो, सुमारे 75 वर्ष मूकपट, नाटकं, बोलपट यांच्यामध्ये वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली. त्यांच्यावर विनोदवृक्ष हे मधु पोद्दार यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, तर या पुस्तकाला प्रस्तावना शरद तळवळकर यांची. वसंत शिंदे यांचं निधन झालं 4 जुलै 1999 साली, तेव्हा त्यांना विनम्र आदरांजली. आणि सतीचं वाण या चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं गीत ऐकूया. जयवंत कुलकर्णी आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं.
1: कारभारणी करतो मन धरणी, अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको, अन वस्कन अंगावर येऊ नको, अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको, अन वस्कन अंग

0: अगं तोंड सांभाळ जरा उतरून ठेवी नखरा सांगून ठेवतोय तोंड सांभाळ जरा उतरून ठेवी नखरा अगं जवा जवा उडती सतीन ताड तू बैठो हाईस का भिताड अगं जवा जवा उडती सतीन ताड तू बैठो हाईस का भिताड लई माहेरी लाड तुझं झालं ग माझ्या गळ्यात घोंगड आलं माझ्या गळ्यात घोंगड आलं अगं कारवारनी
1: जरा इचारा न बोला मोठा करून।

अगनहोरा म्हणजे देव, अगनहोरा म्हणजे देव, तुझ्या संसाराचे देव, आम्ही बाहेर का जीवतो मर तुमकी, आणि आमच्या जीवावर तुम्ही सुखी, लाज सोडून बोलतीस गलत ग नारी जातीच काळीच उलटे, नारी जातीच काळीच उलटे, अग कारभारणी

बाई माझ काय मन नाही अग पाया पडतो बाई माझ काय मन नाही आता पोरांचं पुराण लांबू नको तुझं पाक सुधरण थांबू नको दोघ मिळू नको रांधू गुण्या

0: सतीचं वाण या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. जयवंत कुलकर्णी आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आणि याबरोबरच मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता जाहिरातींच्या प्रसारणानंतर काही हिंदी गाणी आपण ऐकूया.
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
3: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली अख्तर वारसी यांची कव्वाली आपण ऐकली. संगीत होतं मोहम्मद शफी नियाझी यांचा.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर. फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87 000. विना कटकट सोने तारण झटपट.
1: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
3: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हील चेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात.
1: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
3: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात.
1: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 930 978 1512.

0: त्याच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
1: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
4: हिंदी गाण्याच्या कार्यक्रमात आता उदित नारायण यांनी गायलेलं एक पॉप गीत आपण ऐकूया.

0: अहो काका, मिठाई काय वाटताय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
3: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. #लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
7: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
8: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
7: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
9: श्रोते हो, आज अभिनेत्री प्रतिभा सिन्हा यांचा आहे वाढदिवस. 4 जुलै 1969 साली त्यांचा जन्म झाला. प्रतिभा सिन्हा हे नाव सांगितल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, पण राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं जे लोकप्रिय गाणं आहे त्या गाण्यामध्ये नृत्य करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. आता तेच गाणं आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रतिभा सिन्हा यांनी मोजून 13 चित्रपट केले. 1992 साली मेहबूब मेरे मेहबूब या चित्रपटाद्वारे त्यांच्या करिअरला सुरुवात झाली, पण अल्पकाळ अशी त्यांचं करिअर, पण हे गाणं मात्र कायम चिरंतन स्मरणात आहे.

राजा हिंदुस्तानी या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नदीम श्रवण यांचं होतं, तर स्वर अलकायदनी उदित नारायण आणि सपना अवस्थी यांचा होता.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर।
3: मोबाईल 77192922555।
1: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे।
1: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना,
1: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस। आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा। तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो।
4: अरे पण कुठं करू?
1: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं।
1: अगदी बरोबर, फोन नंबर माहितीये ना?
4: 73-85-81-85-55।
1: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा।
5: सीर सलामत तो पगडी 50।
6: आणि श्रुते हो, हिंदी गाण्याच्या कार्यक्रमाची सांगता खिलाडी 786 या चित्रपटातल्या समीर अंजान यांच्या गीतानं, संगीत हिमेश रेशमिया यांचं, तर स्वर श्रीराम आणि श्रेया घोषाल यांचा।

या गाण्याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर, दुपारचे 12 वाजले आहेत. आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 ते 5 या वेळेत विविध

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटीगाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे

0: दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18 वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान. ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली, किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं.
1: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केला.
0: खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या वेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
2: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
1: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो, किंवा केस गळती होते, किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं.

0: आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त एक किंवा दोन दिवस लागतात.
1: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
0: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं. आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुळ शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला. आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही. आपण असं म्हणतो की माझे केस गळताय, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहितीये. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
2: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSची मोठी मोठी शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSW विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा. तो त्याच्या सुखीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा, त्या हिशोबाने तो जाऊ शकतो. पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रुल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते. समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे, तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात. आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालंय, कोणी मामा म्हणतं, कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन

0: केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या दोन बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात. मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर, अगदी छान सर तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं थॅलिसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागणं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे. तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसा पहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल तर आपण ते मेन्शन म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियाच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या वेळेस तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हालाही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्या बरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच

0: जाईल किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते दोन तीन तीन एक महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई, आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
0: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय, त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावं लागेल. म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
1: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
0: असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता आईंचा HB चेक करा, यांचा ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला, हा, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणतात की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अतिप्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा, खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करतेय, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग, आणि आम्ही पण येऊ का असे म्हणतात. आमचं रक्तदान कधी होईल? त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई, आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो. आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय, मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी.

0: तर पण एक महिला आहे, तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं. मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं? ताई काय सांगाल याबद्दल?
1: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे. कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
0: छान. तर ताई, आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
1: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूड होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
0: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगतायत, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघेही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
1: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता, तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे, माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदात्या माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुला मानाचा मुजरा ताई.
0: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
1: हो,
0: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव.
1: हो, माझा हा अविस्मरणीय खरंच अनुभव आहे
0: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
1: धन्यवाद.
0: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषत महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पीड इज्जत आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पीडिजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पीडिजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे, हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
0: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रंजित गव्हाळे आणि

0: गीता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणार आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
2: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
1: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
3: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
1: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
4: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुजे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
1: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
5: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
1: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
1: हो.
2: नवे उखाणे. या

0: वाह वाह खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेले आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायातांनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खरं तर खूप अप्रूप वाटतं की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद

0: वा, संध्याकाळी गोड आवाज ऐकत तुझा,
1: धन्यवाद
0: जयश्री. तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचं. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
0: वा.
2: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
0: वा वा वा. जयश्री, यानंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
2: नक्कीच,
0: अगदी
2: छान आलं घालून करते.
0: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
1: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
2: धन्यवाद.
0: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
1: वाहताज.
0: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
0: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. आल्हाद पावसाला

0: भुलले अशी कितीदा डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे, तोडून पाशे आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे, तोडून पाशे आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद,
0: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे, मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे, येताच शेवटाला निघणे कठीण आहे, तोडून पाशे आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे, तोडून पाशे आता पळणे कठीण आहे. तोडून पाशे आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर ज्योती. गझल विषयी सांग ना काही.
0: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्ध येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रा वृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्य प्रकार हा जपानी काव्य प्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: वा खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
3: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आस्व जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
2: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करते. रखरखणार ऊन, रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा. क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर. संध्या,
4: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा नक्की.
4: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथं गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये, त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा.
4: तो कसा, कुठल्या कुठल्या रूपात भेटला, पितृशक्ती जी मला भेटली.

0: ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
1: खूप छान.
0: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा, तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदराश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भासलास. तुला गंमत सांगू हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना, कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला, मला वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला.
1: खूप सुंदर संध्याताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
0: आणि
1: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यातून दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
2: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू मुक्तछंद चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्याअगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चालपोरी मोजलेल्या पावलांनी, चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा.
3: चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
2: बर
3: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. सांग बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
2: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.

0: सांगू कसे घराला येताच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला बापास घोर कारे असं तोच दे खुलासा बापास घोर कारे असं तोच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही पाणी विभागते का याचाच दे खुलासा. पाणी विभागते का याचाच दे खुलासा आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ माणूस माणसाला देतो दगा कसा बघ उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी देशात माजलेला आकांत आज रोजी मौजे तराहतो का राजाच दे खुलासा. मौजे तराहतो का राजाच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा.
1: वा ज्योती खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान खूप छान
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस छान वाटलं
3: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार हे निश्चितच.
4: नमस्कार.

0: सके तू।
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे। सखींनो, आता वेळ झालीये कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या। पुन्हा भेटूच नवीन विषयासह, तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा। तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रतिकिलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येईल.

असतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेला

0: कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत आयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिवाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या तीनही सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे तीनही सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियस यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेस्सीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं हीच स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणीसाठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पाणीसाठे तपासणीसाठी भरारी पथक स्थापन, योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा आणि केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विश्वास विकास आणि जनकल्याण अभियानाला सुरुवात.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
1: संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच कोणत्याही प्रकारचं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य अल निनो परिस्थितीच्या अनुषंगानं पाणी टंचाई, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसंच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव अभियान 2026 या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वनीकरण विभागानं निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे. 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वन महोत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक वनीकरण विभागानं केलं आहे. विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा 719 मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात यानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सुमारे 700 नागरिक यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखलं जावं तसंच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशानं पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्यानं कार्यरत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबवण्यात आली. याअंतर्गत 5 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 1101 आणि शहरी भागात 125 अशा एकूण 1226 लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर गर्भवतींसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यात 3941 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन, जागतिक पर्यावरण दिन तसंच केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं प्रत्येक बूथवर 21 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तेर इथून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विश्वास विकास व जनकल्याण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले गेले. यात मतदारसंघातील 500 प्रतिष्ठित व्यक्तींची भेट, प्रगती पथ यात्रा, आयुष्मान भारत, पीएम आवास, लखपती दीदी यासारख्या योजनांसाठी नोंदणी शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदवी चौरे हिनं सब ज्युनियर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी जिल्ह्यातली दुसरी योगपटू ठरली आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
0: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: फिल्मी गजल भी काफी लोकप्रिय है, खासकर गुलाम अली, मेहदी हसन साहब, जगजीत सिंह, पंकज उदास और

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार

0: अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रतिकिलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं 3ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली. तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा

0: वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
1: राज्यामध्ये विशेषतः एमएमआर रिजन असेल 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे. जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट्स प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती.
0: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, एपीएमसी एमआयडीसी परिसरात पाणी साचलं आहे तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
2: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालनामार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला। आता तुमच्यासोबत आहे तुमची रेडिओ मैत्रीण रश्मी मोहोळकर।

श्रोतेहो, शनिवारची संध्याकाळ म्हणजे कॉर्पोरेट जगाचे ईमेल्स, कामाची हेडलाईन्स आणि डेडलाईन्स आणि रोजची दगदग या सगळ्या काही काळासाठी पूर्णविराम मिळतो. ही सायंकाळ आपल्याला स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या आवडत्या माणसांसाठी वेळ देण्याची एक सुवर्ण संधी घेऊन येते, नाही का? आणि या सगळ्यासोबतच आपली ज्ञान आणि मनोरंजनाची पर्वणी फक्त आणि फक्त आपली सोलापूर आकाशवाणी. श्रोतेहो, आनंद घेऊयात हिंदी चित्रपट गाण्यांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात एक विलन या चित्रपटातलं अंकित तिवारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. शब्द आहेत मनोज मुंतशीर यांचे, ऐकूयात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक विलन या चित्रपटातलं गाणं आताच आपण ऐकलं. श्रोते हो, प्रेम होणं, प्रेम करणं किंवा प्रेम ही जगातली खूप सुंदर भावना असते, नाही का? पण काही गोष्टी अधुऱ्या राहतात आणि त्या

आपल्याला नेहमीच आठवतात आणि काही ना काही शिकवून सुद्धा जातात असंही म्हणेन. याच आशयाचं पुढचं गाणं हमारी अधुरी कहानी या चित्रपटातलं आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या या सोलापूर केंद्रावरून. गाणं गायलंय अरिजित सिंग, संगीत आहे जीत गांगुली यांचं, तर शब्द आहेत रश्मी सिंग आणि विराग मिश्रा यांचे. ऐकूयात.

श्रोते हो, इम्रान हाशमी आणि विद्या बालन यांच्या वतीने चित्रित झालेलं हे गाणं आताच आपण ऐकलं, हमारी अधूरी कहानी या चित्रपटातलं. आता ऐकूयात लाईफ इन अ मेट्रो या चित्रपटातलं गाणं. गाणं गायलंय सोहम यांनी तर संगीत आहे प्रीतम यांचं. शब्द आहेत सईद कादरी यांचे. ऐकूयात.

श्रोते हो, असं खूप कमी वेळा होतं की एखादा चित्रपट आला आणि त्या चित्रपटानंतर त्याचा सिक्वेलही आला आणि तो चित्रपटही तेवढाच गाजला. असाच एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला आणि त्या चित्रपटाचं नाव म्हणजे आशिकी टू. या चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकणार आहोत. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या वती चित्रित झालेलं हे गाणं, सगळ्यांचंच ऑल टाइम फेवरेट, सगळ्यांच्या प्लेलिस्टमधलं हे गाणं. गाणं गायलंय अर्थात अरिजित सिंग यांनी आणि संगीत आहे मिथुन याचं. ऐकूयात.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातलं मोहित चौहान यांच्या आवाजातलं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं तर शब्द आहेत इरशाद कामिल यांचे.

श्रोते हो वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातल्या गीतासोबतच आजच्या हिंदी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा आवडता कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: असा प्रश्न? म्हणजे अगं, साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई? बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको? मुलगा?
0: नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो, की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा, आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे, कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरंच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं, आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो,

0: काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय, पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते, तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ, आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिकल.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळे तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी न सरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदानं झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. माय लय कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लय कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं, माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणानं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीस माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार. मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार. मनात चटकन येतो विचार. भलेही वाटली इमारतीची उंची माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची

ही भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता. मनात बांधूया एकच गाठ, पाठीचा कणा ठेवून ताट, चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. निज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार, बापानं सांगितलं पोर तू डॉक्टर व्हायचं. मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसरे सोडून जात. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जात. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जात. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: वेलकम बॅक मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का?
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात? तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुना आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का? तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानवनिर्मित आहेत, त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्गनिर्मित आहे, निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात, तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात, त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना, तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही, तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहे. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते, पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाळ्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर

0: हे बसून पाढे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाढे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
1: अभ्यास तर करायचो आम्ही
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात, त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीय ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युवा वाणी विभाग द्वारा केंद्र

0: निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव टपाल पेटी क्रमांक 52।
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोवर टाटा,
1: बाय। ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
2: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
1: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
2: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
1: तुमच्या कुटुंबासाठी.
2: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
1: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
2: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्य विषयक समस्या,
1: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
2: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
1: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
2: आरोग्य जागर,
1: कारण तुमचं आरोग्य
2: आमच्यासाठी महत्वाचं आहे.
3: श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
4: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजले आहेत. श्रोते हो, मस्तपैकी आताच पाऊस पडून गेलेला आहे आणि बाहेर अजूनही पावसाचं मस्तपैकी सुंदर असं वातावरण सुद्धा झालेलं आहे. आणि यासमवेतच आपल्यासोबत आहे आपलं आवडतं आकाशवाणीचं सोलापूर केंद्र. श्रोते हो, आता आनंद घेणार आहोत मराठी मिश्र गीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अजित कडकडे यांच्या आवाजातलं भक्तिगीत. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं, रचना आहे संत तुकाराम यांची. ऐकूयात.

श्रोते हो, मराठी मिश्रगीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरातलं भक्तिगीत ऐकलं. आता ऐकूयात नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गाणं. गाणं गायलंय सोनू निगम यांनी, संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. ऐकूयात.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, ऋतू बर्वा या गीत प्रकारातलं गाणं आताच आपण ऐकलं. आता ऐकूयात शोभा जोशी यांच्या आवाजातलं भावगीत. संगीत आहे यशवंत देव यांचं, तर रचना आहे वसंत बापट यांची. ऐकूयात.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: श्रोते हो, आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नका ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग, फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज रात्री ठीक 10 वाजता। श्रोते हो, मराठी मिश्र गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत आणि आता ऐकूया धूमधडाका या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं गाणं। संगीत आहे अनिल अरुण यांचं, शब्द आहेत शांताराम नांदगावकर यांचे, ऐकूयात।

अग अग पूरी फसल सग अग अग पूरी फसल सग बोलो तू खुद कन हसल सगे।

श्रोते हो, धूम धडाका या चित्रपटातलं धडाकेबाज गाणं आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातलं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं, तर शब्द आहेत चंद्रशेखर सानेकर यांचे. ऐकूयात.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजच्या मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 झालेली आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी मिश्र गाण्यांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सोनू निगम यांच्या आवाजातलं पॉप गीत. संगीत आहे साजिद वाजिद यांचं, तर शब्द आहेत फाईज अन्वर यांचे. ऐकूयात.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाग्राम स्टोरी फेसबुक लाइक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
3: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी
3: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी तुझ्या नावेत
6: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
3: शुभ बोला हो
5: काय.
7: RBI सांगते
8: जाणकार बना सतर्क रहा.
9: अय्या मंजू हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार.
10: पण तू कसा ओळखलास.
9: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
11: VR पवार चाटी गल्ली सोलापूर.
12: श्रोते हो आता ऐकूयात रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं गाणं. हे गाणं गायलंय कृष्णकुमार कुन्नत अर्थात KK याने आणि संगीत आहे हरीश जयराज यांचं. तर

श्रोतेहो केके यांच्या आवाजातलं हे गाणं आताच आपण ऐकलं. आता ऐकूयात शंकर महादेवन यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं पॉप गीत. रचना आहे जावेद अख्तर यांची.

0: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
1: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
2: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
3: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
1: जाहीर निमंत्रण. ड्रीम फाउंडेशन आणि श्री हरीश पवार सर यांच्यातर्फे 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसंच पुण्यातील प्रेरणादायी मार्गदर्शक आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले DRDO चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर यांचं व्याख्यान रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृह इथं होणार असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक काशीनाथ भतकुणकी सर यांनी केलं आहे. संपर्क 72190 999 55.
4: श्रोते हो, आता ऐकूयात साथिया या चित्रपटाचं शीर्षक गीत. गाणं गायलंय सोनू निगम यांनी.

0: इंस्टा की स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोर टीची साड़ी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोरी साड़ी।
1: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू, लाहोटी साड़ी चाटी गल्ली सोलापूर।
2: राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी श्रीधरावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय। उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधरावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय। रक्तदान श्रेष्ठ दान।
3: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू। प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर।
4: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही। इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे। युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते। आपल्या गावात परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका। ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या। विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा। संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18।
5: श्रोते हो, याबरोबरच हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत।
6: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
5: श्रोते हो, आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नकात ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग, फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोते हो, एफ एम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 7 वाजत आहेत। आता काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत मुंबई पालघर ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट आणि आता बातम्या विस्तारानं केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला परंतु समयोचित निर्णय प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 2025-2026 देशांकडून पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे असंही ते म्हणाले देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असंही मोदी म्हणाले केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये

0: रुपये में देते रहे।
1: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे। यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला। या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं। E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे। हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत। या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे। सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली। स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून आरएल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं, याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून।
3: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला। या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती। पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे, तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे। रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे। जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे। अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे। कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत।
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात

0: भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथंही रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.
2: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
3: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
2: युवराज इलेक्ट्रोपॅथी असताना काळजी कसली मग?
3: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
2: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
3: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
2: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
3: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
2: भारतातलं 3रं, महाराष्ट्रातलं 1लं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
3: कुठं आहे ते?
2: विजापूर रोड, इंचगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, 1ला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
3: मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात कृषी सल्ला आणि बाजारभाव याबरोबरच गायींमध्ये प्रसूतीनंतरचा ताण या विषयावरची संकलित माहिती तसेच जनावरांसाठी गुणवत्तापूर्ण चारा या विषयावरची संकलित माहिती आपण ऐकू शकाल. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोते हो, ठीक 8:15 कौटुंबिक श्रुतिका मंथन या भागाचं पुन्हा प्रसारण आम्ही करू. 8:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद तुम्ही घेऊ शकणार आहात.

श्रोते हो, ठीक 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ठीक 9 मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या वती चित्रित झालेल्या काही धमाकेदार गाण्यांचा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घेऊ शकणार आहात.

श्रोते हो, 9:15 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकणार आहात. आज रात्री ठीक 10 वाजता ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग आम्ही प्रसारित करू.

ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, तर अशी होती आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. तेव्हा ऐकत रहा ज्ञान आणि मनोरंजनाची पर्वणी, आपली सोलापूर आकाशवाणी. 7:15 होत आहेत आता साप्ताहिक विधिमंडळ. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
1: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. दोन दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत दोन दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन मत्स्यपालन कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. एमपीआयडी अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार

0: घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला दोन पथकं,

हरियाणाला एक पथक आणि दिल्लीला एक पथक रवाना करण्यात आलं आह सदर गुन्ह्यात तीन आरोपींना अटक कली असून तोलीस कोठडीत आहत पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वेस्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी

0: जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 झालेली आहेत. आता आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ आम्ही प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1947 अर्थात 4 जुलै 2026। गावकरी मंडळी, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत, हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत असे समजावे। अंबाडी भाजी प्रति 100 मेंढ्यांसाठी 500, सफरचंद 3000 ते 4000, बीट 800 ते 2000, कारली 1000 ते 4500, वांगी 500 ते 2500, कोबी 600 ते 1800, ढोबळी मिरची 600 ते 3600, गाजर 800 ते 5500, फ्लावर प्रति 100 नगांसाठी 560 ते 1600, चिकू 3500, गवार 1500 ते 5500, कोथिंबीर प्रति 100 पेंड्यांसाठी 1000 ते 2000, काकडी 600 ते 5000, लसूण सुका 8000 ते 20000, घेवडा 7000, चाकवत प्रति 100 पेंड्यांसाठी 500 ते 700, हिरवी मिरची 1000 ते 3000, पेरू 1000 ते 3500, जांभूळ 3000 ते 16000, खरबूज 2200 ते 2700, भेंडी 1000 ते 3500, लिंबू 500 ते 3000, आंबा 1500 ते 3500, मेथी भाजी प्रति 100 पेंड्यांसाठी 800 ते 1600, मोसंबी 1500 ते 5000, लाल कांदा 100 ते 3200, अननस 1000 ते 2500, डाळिंब 1000 ते 16500, बटाटा 1000 ते 1250, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 ते 1100, तांदूळ मसुरा 3570 ते 7070, दोडका शिराळी 500 ते 3000, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 ते 1400, ज्वारी मालदांडी 3860, पालक प्रति 100 पेंढ्यांसाठी 200 ते 700, टोमॅटो वैशाली 200 ते 2800, कलिंगड 500 ते 1000, गहू शरबती 2605 ते 4045। तर हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। मंडळी, बाजार भाव आताच आपण ऐकला, आता ऐकूया कृषी सल्ला।
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या पारंपरिक शेतीला हवामानातील बदलांचा सध्याच्या दिवसांमध्ये मोठा फटका बसत आहे आणि त्यावरच मात करण्यासाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करणं अत्यंत महत्वाचं ठरतं। पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही संरक्षित शेती पद्धत आहे, ज्यामध्ये पॉलिथीन शीटनं आच्छादित संरचनेमध्ये पिकांची लागवड केली जाते। या पद्धतीमध्ये पिकांसाठी आवश्यक असणारं वातावरण, तापमान, आर्द्रता, प्रकाश

0: वारा आणि पाणी हे कृत्रिमरित्या नियंत्रित केलं जातं. पॉलीहाऊस हे पारदर्शक प्लॅस्टिकच्या म्हणजेच पॉलिथिन शीटपासून बनवलेली एक संरचना आहे. या पॉलीहाऊसचे नैसर्गिक वायुविजन असणारं पॉलीहाऊस यासोबतच स्वयंचलित अथवा फॅन आणि पॅड सिस्टीमचं पॉलीहाऊस असे मुख्य प्रकार पडतात. प्रतिकूल हवामानापासून संरक्षणासाठी म्हणजेच अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, थंडी आणि वादळी वारं यापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी या पॉलीहाऊस तंत्रज्ञानाची आपल्याला गरज आहे. पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करता येत असल्यामुळे हंगामाबाहेरही आपल्याला उत्पादन घेता येतं, म्हणजेच वर्षभर उत्पादन मिळतं. पिकांना अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे खुल्या शेतीच्या तुलनेमध्ये 2 ते 5 पट अधिक उत्पादन आपल्याला मिळू शकतं. पॉलीहाऊसमुळे अनेक फायदे देखील होतात, जसं की पाण्याची बचत होते, रोग किडींवर नियंत्रण मिळवता येतं, उच्च मूल्य पिकांचं उत्पादनही घेता येतं आणि सर्वात महत्वाचं हवामान बदलाशी जुळवून घेता येतं. पॉलीहाऊसमध्ये ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनच्या वापरामुळे 40 ते 60% पाण्याची बचत होते. संरक्षित वातावरणामुळे अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीटकनाशकांचा वापरही टाळता येतो. जरबेरा, कार्नेशन, गुलाब, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, चेरी, टोमॅटो यासारखी निर्यातक्षम आणि अधिक नफा देणारी पिकं आपल्याला सहजरित्या घेता येतात. अनिश्चित हवामान परिस्थितीमध्ये शाश्वत उत्पादनासाठी पॉलीहाऊस हे प्रभावी साधन ठरतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार आणि बाजारपेठाभिमुख उत्पादन आपल्याला मिळवता येतं. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढती बाजारपेठीय स्पर्धा लक्षात घेता आधुनिक शेतीमध्ये पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. पॉलीहाऊसमुळे कोणत्याही ऋतूमध्ये कोणतेही पीक किंवा भाजीपाला घेणं शक्य होतं, ज्यामुळे बाजारात जास्त भाव मिळतो. पारंपरिक खुल्या शेतीच्या तुलनेमध्ये पॉलीहाऊसमध्ये 5 ते 10 पटीनं जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळतं. पॉलीहाऊसच्या या बंदिस्त वातावरणामुळे बाहेरील कीड, रोग, पक्षी आणि अवकाळी पाऊस, गारपीट यापासून पिकांचं संरक्षण देखील केलं जातं.
1: मंडळी कृषी सल्ला आताच आपण ऐकला, वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. आता ऐकूयात गायींमध्ये प्रसूतीनंतरचा ताण या विषयावरची संकलित माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गायींमध्ये प्रसूतीनंतरचा ताण याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. प्रसूतीनंतरच्या काळात गायींच्या शरीरावर ताण येऊन त्या अशक्त होतात, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे गायींच्या आहारामध्ये ऊर्जा आणि प्रथिनयुक्त आहारांचा समावेश करावा. गायीला चाऱ्याबरोबरच नियमित खनिज क्षार मिश्रण द्यावं. यामुळे गायीच्या चयापचयाशी निगडीत आजार टाळता येतील. गायींमध्ये प्रसूतीनंतरचा काळ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. प्रसूतीनंतरच्या 10 ते 15 दिवसांमध्ये गायीच्या शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये अनेक अमूलाग्र बदल घडतात. प्रसूतीनंतरच्या काळात गायींच्या शरीरावर ताण येऊन त्या अशक्त होतात, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव त्यांना होतो. गायींच्या शरीरावर या ताणाचा विपरीत परिणाम होतो, त्यामुळे गायींमध्ये चयापचयासंबंधित आजार निर्माण होतात. गायींमध्ये प्रसूतीनंतरचा ताण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रसूतीनंतर सतत उद्भवणाऱ्या ताणाचा परिणाम दूध उत्पादन आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. मंडळी, प्रसूतीनंतर शारीरिक ताण प्रवृत्त करणारे काही घटक आहेत, त्याविषयी माहिती घेऊया. दुधाळ गायींची जास्त दुग्ध उत्पादकता, तुलनेनं जास्त उत्पादकता असलेल्या संकरित गायी, उष्ण आणि दमट वातावरणात अचानक झालेले बदल, गोठ्यामध्ये जनावरांची गर्दी होऊन त्यांच्या स्वच्छंदी वावरास अडथळा निर्माण होणं, प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीनंतर लगेच होणारी लांब पल्ल्याची वाहतूक आणि प्रसूतीनंतर व्यायलेल्या गायीचं कळपातून होणारं विलगीकरण, हे घटक गायींचं शारीरिक ताण प्रवृत्त करणारे घटक आहेत. गायींच्या प्रसूतीनंतर ताण निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. अवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं, प्रसूतीनंतर वार वेळेवर न पडणं, आहारात ऊर्जा आणि प्रथिनांची कमतरता असणं, प्रसूतीनंतर

हार्मोनल बदल होणं आणि गर्भाशयाचा संसर्ग प्रसूतीनंतर गायींमध्ये ताण निर्माण होण्याची ही कारणं आहेत. प्रसूतीनंतरच्या या ताणामुळे आहारातील चयापचयासंबंधित काही समस्या देखील उद्भवतात. गायींच्या आहारामध्ये जीवनसत्वाचा म्हणजेच जीवनसत्व ई आणि सीचा अभाव निर्माण होतो. मंडळी, गायींच्या आहारामध्ये प्रसूतीनंतर जीव

0: आहारामध्ये प्रसूतीनंतर जीवनसत्वाचा म्हणजेच जीवनसत्व ई आणि सी यांचा जर अभाव असेल, प्रसूतीनंतर शरीरातील ऊर्जा उणी म्हणजेच कमी स्थितीत गेली असेल आणि आहारामध्ये मुख्यत्वे कॅल्शियम, स्फुरद, मॅग्नेशियम, जस्त आणि सेलेनियमचा अभाव जर असेल, तर यामुळे गायींमध्ये आहारातील चयापचय संबंधित समस्या उद्भवतात. गायींमध्ये जेव्हा प्रसूतीनंतर ताण निर्माण होतो तर आपल्याला काही लक्षणं दिसतात. त्या लक्षणांविषयी आता माहिती घेऊया. गायींमध्ये ताण निर्माण झाल्यामुळे गायींची भूक मंदावते, रवंथ प्रक्रिया कमी होते, गायी पाणी कमी पिऊ लागतात आणि त्यांच्यामध्ये सुस्तपणा येतो. गायींचं दूध उत्पादन घटतं, नाकातून स्त्राव येतो, श्वास घेण्यास त्यांना त्रास होतो आणि यामुळे ते तोंडावाटे श्वास घेऊ लागतात. शरीराचं तापमान तुलनेनं कमी होतं आणि गायी खुराक खाण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत नवीन व्यायलेल्या गायीला कॅल्शियम कमतरतेमुळे दुग्धज्वर म्हणजेच मिल्क फिवर आणि आहारात स्फुरदाच्या कमतरतेमुळे लाल मूत्र आजार होतो म्हणजेच प्रसूतीपश्चात हिमोग्लोबिन युरिया होतं. त्याचबरोबर आहारातील ऊर्जेच्या कमतरतेमुळे किटोसिस यासारख्या चयापचयाचे आजार उद्भवतात. गायींच्या शरीरातील ऊर्जा कमी झाल्यामुळे शरीर प्रक्रिया आणि दुग्ध उत्पादन निरंतर ठेवण्यासाठी शरीरातील चरबीचं यकृतामार्फत विघटन होऊन ऊर्जा निर्मिती होत असताना यकृतामध्ये चरबी साचून फॅटी लिव्हर हा आजार होण्याचा धोका गायींमध्ये उद्भवतो. मंडळी, गायींमध्ये प्रसूतीनंतरचा जर ताण निर्माण झाला असेल तर त्याचं निदान कसं करावं याविषयीची माहिती घेऊया. गायींच्या आहारामध्ये ऊर्जा आणि प्रथिनांचा जर अभाव असेल, आहारामध्ये जीवनसत्वाचा म्हणजेच जीवनसत्व ई आणि सी यांचा अभाव असेल, आहारामध्ये कॅल्शियम, स्फुरद, मॅग्नेशियम, जस्त आणि सेलेनियम खनिजांचा जर अभाव असेल, गायींची अवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जर रक्तस्राव झाला असेल तर रक्त तपासणीद्वारे संक्रमित जीवजंतूंचं निदान करून घ्यावं. याचबरोबर यकृताच्या चाचणीद्वारे चरबीयुक्त यकृत, कावीळ आणि प्रथिनांच्या कमतरतेचं निदान करून घ्यावं. रक्तातील ग्लुकोजची चाचणी करून घ्यावी. रक्तातील कॅल्शियम, स्फुरद, मॅग्नेशियम, जस्त आणि सेलेनियम यासारख्या खनिजांची चाचणी करून घ्यावी. सोनोग्राफीद्वारे गर्भाशय संबंधित आजारांचं निदान करून घ्यावं. त्याचबरोबर क्षकिरण तपासणीतून फुफ्फुस आणि जठरासंबंधित विकारांचं निदान करून घ्यावं. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गायींमध्ये जर प्रसूतीनंतर ताण निर्माण झाला असेल तर त्यावर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत हे जाणून घेऊया. गायींची अवघड प्रसूती आणि प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या गायीचं पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं त्वरित उपचार करावेत. प्रसूतीनंतर वार वेळेत न पडल्यास पशुवैद्यकास कळवावं. गायीच्या आहारामध्ये ऊर्जा आणि प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करावा. गायीला चाऱ्याबरोबर नियमित खनिजक्षार मिश्रण द्यावं, जेणेकरून खनिजाच्या कमतरतेमुळे होणारे चयापचयासंबंधित विकार आपल्याला टाळता येतील. याचबरोबर गायींच्या खाद्यामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं आवश्यक जीवनसत्वांचा समावेश करून घ्यावा. उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी गायींना सावलीत बांधावं, यामुळे उष्माघात होणार नाही. गोठ्यामध्ये जनावरांना नियमित हालचाली विनासायास करता याव्यात एवढी पुरेशी जागा असावी आणि गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. हिवाळ्याच्या दिवसात गायीचं थंडीपासून संरक्षण करावं, जेणेकरून त्यांच्या शरीरातील तापमान कमी होऊन त्या चयापचय विकारांना बळी पडणार नाहीत. प्रसूतीनंतर आहारामध्ये अचानक होणारे बदल टाळावेत आणि गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात किंवा व्यायल्यानंतर सुरुवातीच्या काळात गायींची लांब पल्ल्याची वाहतूक टाळावी. तर मंडळी, अशा प्रकारे गायींमध्ये प्रसूतीनंतरचा ताण याविषयीची माहिती आज आपण घेतली.
1: मंडळी, आताच आपण गायींमध्ये प्रसूतीनंतरचा ताण या विषयावरची संकलित माहिती ऐकली. वाचकस्वर होता शहाजोया सुभेदार यांचा. आता ऐकूयात जनावरांसाठी गुणवत्तापूर्ण चारा या विषयावरची संकलित माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हिरवा चारा जास्त काळ साठवला असल्यास त्यास खराब वास येतो आणि त्यामुळे जनावरं असत

चारा आवडीने खात नाहीत. पावसाळ्यात चिखलाने माखलेला चारा जनावरांसाठी रोगराईचा स्रोत होऊ शकतो. त्यामुळे चिखलाने माखलेला चारा पशु आहारात वापरू नये. जनावरांनी क्षमतेनुसार दूध उत्पादन देण्यासाठी सुयोग्य आहार व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. या आहारात एकदल चारा, द्विदल चारा आणि संतुलित पशुखाद्य यांचा योग्य प्रमाणात समावेश असणं गरजेचं असतं. उत्पादन खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी उपयुक्त घटक म्हणजे जनावरांना दिला जाणारा चारा. त्यामुळं त्याची गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दिला जाणाऱ्या चाऱ्यामध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. जनावरांच्या चाऱ्यामध्ये विविध घटकांचा समावेश होतो, जसं की चाऱ्याची चव, चाऱ्याचा मऊपणा, चाऱ्यातील NDF, ADF आणि लिग्नांचे प्रमाण, चाऱ्यातील पचनीय पोषण तत्वांचे प्रमाण, चाऱ्यातील प्रतिपोषक घटक, पाने, धाड आणि चाऱ्याचा रंग. जनावरांच्या चाऱ्यामध्ये चाऱ्याची चव तितकीच महत्वाची आहे. पशु आहारात चाऱ्याचा वापर करतेवेळी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्या चाऱ्याची चव. चव चांगली असेल तरच जनावर मुबलक चारा खाऊन उत्पादन मिळू शकते. म्हणून चाऱ्याची चव पाहणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे चाऱ्याचा मऊपणाही तितकाच महत्वाचा आहे. एकदम कठीण चारा जनावर पाहू शकत नाही किंवा खाल्ला तर ते चावण्यासाठी त्या जनावराची जास्तीची ऊर्जा वाया जात असते. त्याकरिता जनावरांना दिला जाणारा चारा मऊ असावा, एकदम कडक किंवा कठीण नसावा. आता जाणून घेऊया चाऱ्यातील NDF, ADF आणि लिग्ननचे प्रमाण या घटकाविषयी. मुबलक चारा खाण्यासाठी आणि चाऱ्यातील पोषण मूल्यांचा जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादनासाठी फायदा होण्यासाठी अशा चाऱ्यामध्ये न्यूट्रल डिटर्जंट फायबरचे प्रमाण 28-35% आणि ऍसिड डिटर्जंट फायबरचे प्रमाण 18% असेल तर आहार घेण्याचं प्रमाण आणि त्याचे पचन चांगले राहून वजनवाढ, दूध उत्पादन आणि दुधातील घटकांचं प्रमाण चांगलं राहतं. चाऱ्यामध्ये NDF, ADF आणि लिग्ननचं प्रमाण यापेक्षा जास्त असेल तर अशा चारा खाण्याचे प्रमाण कमी असते. त्याचबरोबर त्या चाऱ्याची पचन क्षमता कमी असते. त्यामुळे अशा चाऱ्यामध्ये प्रथिने जास्त असूनही त्यांचा जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादनासाठी उपयोग होत नाही. जसं की नेपियर वर्गीय चाऱ्यामध्ये न्यूट्रल डिटर्जंट फायबरचं प्रमाण 64-67% आणि ऍसिड डिटर्जंट फायबरचं प्रमाण 39-48% असतं. मका चाऱ्यामध्ये न्यूट्रल डिटर्जंट फायबरचं प्रमाण 49.48-55.11% आणि ऍसिड डिटर्जंट फायबरचं प्रमाण 24.45-28.55% असतं. त्यामुळं नेपियर चाऱ्यापेक्षा मका चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण आणि पचनीयता जास्त असते. चाऱ्याची योग्य अवस्थेत कापणी केल्यास त्या चाऱ्यातील न्यूट्रल डिटर्जंट फायबर आणि ऍसिड डिटर्जंट फायबरचं प्रमाण कमी असतं. तर चारा जुना झाल्यास त्यामध्ये या दोन्ही घटकांचे प्रमाण वाढून अशा चाऱ्याची गुणवत्ता कमी होते. त्याचबरोबर चाऱ्यातील पचनीय पोषण तत्वांचं प्रमाण ही महत्वाचं आहे. जर हे प्रमाण जास्त असेल आणि त्याची पचनीयता जास्त असेल तर असा चारा जनावरांना दिल्यामुळे जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्पादकता चांगली राहून उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. आता माहिती घेऊया चाऱ्यातील प्रतिपोषक घटकाविषयी. चाऱ्यामध्ये काही प्रतिपोषक घटक जास्त असतील तर असा चारा जास्त प्रमाणात दिल्यास काही पोषण तत्वांचे पचन कमी होते किंवा शरीरात शोषण कमी होऊन कमतरतेची लक्षणं दिसून येतात. जसं की उसाचे वाड्यामध्ये 0.13-0.58% ऑक्झलेट असते तर नेपियर चाऱ्यामध्ये ऑक्झलेटचे प्रमाण 2.09-3.45% इतके असते. ऑक्झलेटच्या जास्त प्रमाणामुळे असा चारा जनावरांना जास्त प्रमाणात खायला दिल्यास जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. किडनीमध्ये ऑक्झलेट साठून किडनीमध्ये दोष निर्माण होतात. म्हणूनच जनावरांच्या आहारात
वापर करण्यापूर्वी कोणत्या चाऱ्यामध्ये किती प्रमाणात

0: प्रतिपोषक घटक आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. पाने, थाट किंवा देठ यांचं प्रमाण पाहता ज्या चाऱ्यामध्ये पानांचे प्रमाण जास्त असते त्याची पचनीयता जास्त असते. असा चारा जनावरांसाठी पोषक असतो. चांगल्या दर्जाच्या चाऱ्यांमध्ये पानांचे प्रमाण जास्त असेल आणि देठ कमी स्पष्ट आणि बारीक असतात. शेवटी जाणून घेऊया चाऱ्यांचा रंग या घटकाविषयी. रंग हा पोषक घटकांचे चांगले सूचक नाही, परंतु चमकदार हिरवा रंग ऑक्सिडेशन कमी प्रमाणात झाले आहे ते दर्शवितो. पिवळे गवत सूर्यकिरणांमुळे ऑक्सिडेशन झालेले आहे आणि ब्लीचिंगमुळे पोषण तत्वांचा ऱ्हास झाल्याचं दर्शवितो. पिवळ्या झालेल्या गवतामध्ये जीवनसत्व अ आणि ईचं प्रमाण कमी असतं. चांगल्या दर्जाच्या गवताला ताज्या कापलेल्या गवताचा वास येईल, त्यात बुरशीचा किंवा इतर खराब वास येणार नाही. अशा प्रकारे जनावरांना योग्य गुणवत्तेचा चारा दिल्यास जनावरात होणाऱ्या रोगराईचं प्रमाण कमी होईल आणि उत्पादनात नक्कीच वाढ होऊ शकेल.
1: मंडळी, आताच आपण जनावरांसाठी गुणवत्तापूर्ण चारा या विषयावरची संकलित माहिती ऐकली. वाचकस्वर होता शिवाई शेळके यांचा. आता ऐकूया तारे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं शेतकरी गीत.

0: गावकरी मंडळ हा खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: बीबीए एमबीए बीसीए आणि एमसीए कोर्सेससाठी प्रवेश सुरू. नॅक कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
2: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18. जाहीर निमंत्रण. ड्रीम फाउंडेशन आणि श्री हरीश पवार सर यांच्यातर्फे 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसंच पुण्यातील प्रेरणादायी मार्गदर्शक आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले DRDOचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर यांचं व्याख्यान रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृह इथं होणार असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक काशीनाथ भटकुणकी सर यांनी केलं आहे. संपर्क 72 190 999 55.
3: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
2: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझंच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
3: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
3: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आकाशवाणी आता केवळ रेडिओ पुरती मर्यादित राहिलेली नाही, आता आकाशवाणी सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचतीये. आमचे FB, इन्स्टा आणि युट्यूब हँडल आकाशवाणी सोलापूरवर आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.

0: तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता तुम्हाला कुठेही आणि कधीही घेता येणार आहे. तर श्रोते हो, मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडियाचा नवीन प्रवास.
1: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
2: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी श्रीधरावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येनं येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधरावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. रक्तदान श्रेष्ठ दान.
5: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
6: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
5: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
7: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
8: मोबाईल 77-19-92-22-55.
9: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.
0: श्रोते हो, आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नकात ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग, फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज रात्री ठीक 10 वाजता.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे।
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय। वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले। देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले।
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई। युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी। लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं। हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे, असं ते यावेळी म्हणाले। साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं। या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल, असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं। या योजनेमुळे 100 हून अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल। जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं। यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे। सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये,

असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगांना केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत, असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृत विकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहा.

0: बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 झालेली आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत मंथन, या कौटुंबिक श्रुतिकेचं पुन्हा प्रसारण.

0: कुठं ठेवलं काय कळेच ना. अहो काल मी इथे एक पेपर मधलं कात्रण ठेवलं होतं, पाहिलं का हो तुम्ही?
1: अगं मीरा, कसलं कात्रण आणि एवढं काय त्यात?
0: अहो आपल्या रोजच्या वर्तमानपत्रातला लेख असतो तो, करिअर विषयी मार्गदर्शन करणारा, तो काढून ठेवला होता मी.
1: पण मीरा, तुला कशाला हवंय तो? शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलांसाठी म्हणून त्यात माहिती दिलेली असते. तू काय करणार बरं त्याचं?
2: मी आलोय म्हटलं. काय वहिनी, अहो कसली शुधाशू चालू आहे सकाळी सकाळी, काही हरवलंय का?
0: या या रामभाऊजी.
2: आलो.
1: अरे राम ये ना, चल तूही शोधायला मदत कर बघू.
2: अरे पण मुळात हरवलंय काय ते कळल्याशिवाय मी शोधणार कसं बरं?
0: अहो रामभाऊजी, इतकं काही महत्वाचं नाहीये ते. आपल्या रोजच्या पेपर मध्ये नाही का करिअर मार्गदर्शन म्हणून एक सदर असतं, तर ते पान शेजारच्या नीलूला मला द्यायचंय.
2: अच्छा,
0: म्हणून मी ते शोधत होते.
1: नोन्हा अगं, पण तिनं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीय सुद्धा, ती रोज जाते ना कॉलेजला?
0: जातीये खरी, आणि तिला 10वीत मार्क सुद्धा छान मिळाले.
2: बर.
0: पण आई बाबांनी तिला सायन्सला घातलंय.
2: बर बर.
0: पण ती स्वतः मात्र अजूनही गोंधळलेली आहे बर का.
2: वहिनी, आता यात कसलं आलंय कन्फ्युजन म्हणतो मी? उत्तम मार्क मिळाले, बहुतेक सगळे जण सायन्सलाच जातात ना.
1: बरोबर तुझं राम.
2: मग
1: किमान आपल्या लहानपणी तरी असंच असायचं.
2: हो ना.
1: अगदी हुशार मुलं सायन्सला,
2: मग काय
1: मध्यम बुद्धिमत्तेची मुलं कॉमर्सला,
2: हो,
1: आणि अगदी काटावर किंवा कमी मार्क मिळून पास झालेली मुलं आर्ट्सला. हे साधं सरळ गणित आहे ना.
2: हो ना.
0: हो खरंय. अहो आपल्या वेळेला सगळंच वेगळं होतं आणि साधं सोपं होतं.
2: मग काय,
0: तेव्हा फार काही पर्याय देखील नसायचे. पण आता बघा ना किती बदललंय सगळं. मुलांसमोर वेगवेगळे किती तरी पर्याय उपलब्ध आहेत.
2: हे मात्र अगदी खरं आहे बरं का मीराबाईनी. इंटरनेटमुळे जगभरातल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतीये. ती यामुळेच किती वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला करिअर करता येऊ शकतं हे देखील मुलांना कळतंय आता.
1: हे भारीच आहे. पण त्यामुळं मुलांच्या मनामधला गोंधळ हे वाढत चाललाय.
2: एवढं मात्र खरं.
1: हे करू की ते करू,
2: नाहीतर काय,
1: कोणत्या मार्गाने जाऊ, कोणतं क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे याचा विचार करत बसल्यामुळे त्यांचं मन अजूनच भरकटत जातं रे.
2: नाहीतर काय,
0: ते तर होणारच. आणि त्याचसाठी पेपरातले लेख जे मी एकत्र करून ठेवलेत ना, ते मला नीलूला द्यायचे.
2: अच्छा.
0: तिच्या मनात सारखी चलबिचल होतीये. आपल्याला सायन्स झेपणार आहे का की कॉमर्सला जावं की एखादा छोटासा डिप्लोमा.

0: करून त्यातच पुढे करिअर करावं.
1: बरं.
0: मग म्हटलं आपण थोडीशी तिला मदत करूया. या उद्देशानं मी तो लेख शोधतेय भाऊजी.
1: बरोबर आहे. आणि मला वाटतं बरं का, अशाच गोंधळामध्ये निलू सारखी असंख्य मुलं आणि मुली असतात. इतके सगळे करिअर ऑप्शन्स मिळाले की हे असं होणारच ना.
0: अगदी.
1: अहो मुलांचं काय घेऊन बसल्यात मीराबाईंनी. चक्क पालकांची अशीच अवस्था होतीये.
2: अगदी खरे.
1: शिवाय करिअर मार्गदर्शन या नावाखाली इतकी जाहिरातबाजी चाललेली असते ना, तो तर एक वेगळाच विषय.
2: अगदी बरोबर आहे तुझं राम. एकदम सही. काय स्वप्न तरी दाखवतात ही मंडळी. हमका कोर्स करा, तमका क्लास करा, तुमचं मूल आयुष्यात हमकास यशस्वी होणारच.
1: मग काय तर.
2: आपल्यासारखी सुशिक्षित मंडळी देखील अशा जाहिरातींनी फसतात. मग या छोट्या गावातल्या अशिक्षित लोकांचं तर विचार करायलाच नको बाबा.
1: अरे बाबा तुझं.
0: अहो हा त्यांचा व्यवसायच आहे, त्यामुळे त्यांनाही हे सगळं करणं भागच आहे, नाही का. पण पालकांनी आपल्या मुलांची आवड, त्यांचं वकूब आणि आपली आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करून मगच ऍडमिशन घ्यायला हवी असं मला वाटतं.
1: बरोबर आहे तुमचं. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. काय होतं, या वयात मुलं खूप वेगवेगळी स्वप्न पाहत असतात. कुणाला संगीताच्या क्षेत्रात करिअर करायचं असतं, काहींना यशस्वी चित्रकार व्हायचं असतं, काही जणांना अभिनय करायला आवडतो, तर काहींना गेमिंगचं क्षेत्र खुणावत असतं. आता बोला.
2: हो ना. पण नुसतं आवडणं किंवा स्वप्न पाहणं पुरेसं नाहीये राम. त्यासाठी मुलांमध्ये त्या क्षमता देखील असायला हव्यात ना.
1: तेच तर. मुलं स्वतःच्या कल्पनेत जगत असतात. पण या जगातले फायदे तोटे, त्यातल्या करिअरच्या संधी, हे सगळं मुलांना नीट सांगून त्यांना जमिनीवर आणणं हेही पालकांसाठी एक मोठं नवं संकट होऊन बसलंय बाबा.
0: अगदी खरंय भाऊजी. पण मी काय म्हणते, आईबाबांनी जरा डोळे उघडे ठेवून आपल्या मुलांच्या मनात काय आहे, त्यांची क्षमता काय आहे, मुलांना स्पष्टपणे समजावून सांगायला हवं.
1: खरंय.
0: आणि आता हेच पहा ना, एखाद्या मुलाला वाटतं आपण गायन क्षेत्रात करिअर करावं,
1: हो.
0: पण मुळात त्याचा आवाजच ठीक नसेल किंवा तो मेहनती नसेल तर त्याचं स्वप्न कसं बरं पूर्ण होईल.
1: अरे हो, ही एक बरी आठवण झाली बरं का. परवा 1 जुलैला डॉक्टर्स डे होता, नाही का.
0: हो.
1: त्यानिमित्त एका डॉक्टरांची मुलाखत ऐकली मी.
0: बरं.
1: त्यांनी देखील हेच सांगितलं, वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा यामुळे मुलं सतत तणावाखाली असतात आणि त्यातूनच मग त्यांना नैराश्य देखील येऊ लागतं.
2: अगदी बरोबर बोलले डॉक्टर्स. अरे बाप रे,
1: काय झालं.
2: मी तर साफ विसरूनच गेलो होतो.
1: काय विसरला तू.
0: अहो कशाबद्दल बोलताय, काय विसरलात.
2: अगं मीरा, परवा 1 जुलैला डॉक्टर्स डे होता ना. आपण डॉक्टरांकडे जाऊन शुभेच्छा देऊन येत असतो नेहमी. तू पण विसरलीस.
0: हो ना, माता चुटपुट लागली बघा मला.
1: जाऊ दे मीराबाईनी, परत जेव्हा त्यांच्याकडे जाल ना तेव्हा त्यांना शुभेच्छा द्या. अहो तुम्ही प्रत्येक वेळी आवर्जून त्यांना भेटता हे देखील कमी नाहीये बरं. अहो अनेकांना तर त्याची गरजही वाटत नाहीये.
2: खरं बोललास बघ राम. डॉक्टर ही आपल्या आयुष्यातली किती महत्वाची व्यक्ती आहे ना रे. त्यांचे अख्ख्या मानव जातीवर किती प्रचंड उपकार आहेत.
1: मग काय.
0: अगदी 100% खरंय.
2: मग तर
0: त्यांच्या या सेवेची परतफेड खरं तर अशक्यच आहे. पण किमान त्यांच्याबद्दल आदर भाव ठेवणं, त्यांना आवर्जून शुभेच्छा देणं, एवढं तर आपण करूच शकतो.
2: हो ना.
1: तुम्हाला एक गंमत सांगतो बर का. मध्ये 8 दिवस आमचे फॅमिली डॉक्टर परगावी गेले होते. मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना.
2: अरे
1: आता ते इथं नाहीयेत आणि आपण जर आजारी विजारी पडलो तर काय करायचं. आणि ते जेव्हा गावावरून आल्याचा फोन आला तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.
2: अरे बरोबर आहे.
1: मग काय.
2: आपले फॅमिली डॉक्टर हे आपल्या कुटुंबातले एक ज्येष्ठ आणि जाणते सदस्यच असतात ना. त्यांनी सांगितलेल्या सूचना आणि उपाय या खरंच खूप महत्वाच्या असतात.
1: तेच तर सांगतोय. त्यांनी मुलाखतीमध्ये काय सांगितलं.
2: काय सांगितलं. बरं.
1: तुमची मुलं ही तुमची भविष्यातली गुंतवणूक आहे.
0: बरं.
1: पण म्हणून तुमचं भविष्य त्यामध्ये गुंतवून त्यांना करिअर ठरवू द्या. पण त्याचवेळी इतर पर्यायांचा देखील विचार करा. प्लॅन ए, प्लॅन बी, तसंच प्लॅन सी असे अनेक रस्ते त्यांच्यासाठी मोकळे ठेवा.
2: आणि बरं का, हे सगळं कृषी क्षेत्राला देखील तितकंच लागू होतं.
1: बरोबर आहे.
2: शेतकऱ्यांनी देखील केवळ एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता वेगवेगळी आणि आधुनिक तंत्र शिकायला हवी आहेत ना. शेतकऱ्यांना याबाबतीत शिक्षित करण्यासाठी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकार दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै हा कृषी सप्ताह साजरा करतं.
1: हो. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीयुत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला जातो. बरं का.
2: अगदी बरोबर आहे.
1: महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा.

0: या सप्ताहानिमित्त आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी देखील यामध्ये सहभागी होता येईल का हे पाहावं.
1: खरंय, आणि यंदा तर पाऊसमान कमीच असल्याचं तज्ज्ञ सांगताय. आपल्या बळीराजाची कसोटी लागणार आहे बरं का यंदा.
0: खरे खरे,
1: पण मला खात्री आहे आपला शेतकरी दादा या सगळ्यावर मात नक्की करेल. आपल्याकडं अजून तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीच आहे.
0: हो ना, मुंबई पुण्याला तुफान बरसतोय.
2: शिवाय तिकडे युरोपमध्ये अगदी जोरदार हीट वेव्ह आलेली आहे.
0: अरे बाबा,
2: 40-42 अंश तापमानात तिथली माणसं होरपळून जात आहेत.
0: तर काय,
2: मागच्या वर्षी अशीच परिस्थिती अमेरिकेत होती, आठवतंय ना.
0: हो अगदी आठवतंय. हवामान बदलाचे असे परिणाम जगात सगळ्यांना सोसावे लागतात. निसर्ग कधीही भेदभाव करत नाही बरं का. तुम्ही त्याचा मान ठेवला नाही तर तोही तुमचा ठेवणार नाही, हे लक्षात घ्या.
1: अगदी बरोबर बोललात भाऊजी. आपण कितीही धावपळ केली तरी निसर्ग त्याची लय कधीच सोडत नाही. निसर्गाची सोबत घेऊन विकास झाला ना तरच तो आपल्यासाठी वरदान असणार आहे बरं का.
0: खरंय बहिणी,
2: बरोबर आहे. धरणी मातेला आपले पाय लागतात म्हणून तिची क्षमा मागणारे आपण आज तिच्यावर किती अत्याचार करतोय.
0: हो ना,
2: तिला माता म्हणतोय आणि तिच्या अंगावर अक्षरशः उकिरडे निर्माण करतोय.
0: अरे केवळ जमीनच नाही तर पाणी, हवा आणि मन देखील आपण प्रदूषित करतोय.
2: हो ना,
0: निसर्गावर केव्हाही आपण विजय मिळवू शकणार नाही हे जेवढ्या लवकर आपल्याला समजेल ना तेवढं बरं आहे बरं का.
1: जोपर्यंत पाणी गळ्याशी येत नाही तोपर्यंत कोणी जाग होणार नाही. चला आता मस्तपैकी चहा घेऊया.
0: वा वा वा, चहा तर आणाच, पण विजयाताईंचं जिम्मा आहे पुस्तक देखील घेऊन या बरं जरा येताना. परत एकदा वाचावं असं वाटतंय.
2: अरे विजयाताई, मेहता म्हणजे नाटक क्षेत्रातलं एक विद्यापीठच आहे ना. 30 जूनला त्या आपल्यातून गेल्या.
0: हो ना,
2: पण बघ ना पाठीमागे केवढा मोठा वारसा त्यांनी ठेवला आहे.
0: खरे रे बाबा,
1: त्यांची नाटकं, त्यांनी घडवलेले कलाकार, त्यांचे विचार, या सगळ्यातून विजयाताई आपल्याला भेटतच राहतील अशी माणसं जात नसतातच मुळी.
0: खरे खरे, चला
2: चला हा घ्या चहा आणि राम आणि हे घे पुस्तक.
0: अरे वा, क्या पुढच्या वेळेला येताना घेऊन येतो. बाय
1: बाय.

श्रोते हो, आताच आपण मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुन्हा प्रसारण ऐकलं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, आता ऐकूयात अगभयारेच्या या चित्रपटातलं शंकर महादेवन यांच्या आवाजातलं गाणं. संगीत आहे अजय अतुल यांचं, तर शब्द आहेत गुरु ठाकूर यांचे.

0: श्रोते हो FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:30 झालेली आहेत. आता आनंद घेऊयात मराठी गाण्यांचा. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात पिंजरा या चित्रपटातलं वाघ्या आणि सहकारी यांच्या आवाजातलं गाणं. संगीत आहे राम कदम यांचं तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.

श्रोते हो, आता ऐकूयात जाईत रे जाईत या चित्रपटातलं रवींद्र आशा भोसले यांनी सहकारी यांच्या आवाजातलं गाणं. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं, तर शब्द आहेत नादो महानोर यांचे. ऐकूयात.

श्रोतेहो, आता ऐकूयात मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं गीत. गीत गायलंय सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी. गाणं संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. ऐकूयात.

0: श्रोते हो, या गीतासोबतच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: श्रोते हो, आज रात्री 10 वाजता ऐकायला विसरू नका लावण्य रंग हा आपला आवडता कार्यक्रम. 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: FM बँड 109.4 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 9 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात मराठी गाण्यांचा. आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घेणार आहोत अभिनेता स्वप्नील जोशी या अभिनेत्यावरती चित्रित झालेल्या सगळ्या गाण्यांचा. श्रोते हो, स्वप्नील जोशी हा असा अभिनेता आहे जो आपल्या सगळ्यांचाच खूप आवडता अभिनेता आहे. मराठीमध्ये किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला चॉकलेट बॉय असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. खूप प्रसिद्ध असलेला हा सुप्रसिद्ध असा अभिनेता स्वप्नील जोशी, त्याच्यावरती चित्रित झालेलं हे पहिलं गाणं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं. हे गाणं चित्रित झालंय अर्थात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावरती. हे गाणं गायलंय बेला शेंडे आणि स्वप्नील जोशी यांनी, माफ करा, बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं, तर शब्द आहेत सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांचे. ऐकूयात तत्पूर्वी काही जाहिराती.
1: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
2: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्प दरात मिळतात.
1: तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
2: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्प दरात रक्त तपासण्या केल्या जातात.
1: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ सोलापूर. मोबाईल 930-978-1512.
2: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन. काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
3: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
2: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
3: नाही ना.
2: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
3: अरे पण कुठं करू?
2: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
3: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक सोलापूर इथं.
2: अगदी बरोबर. फोन नंबर माहितीये ना?
3: 73-85-81-85-55.
2: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
3: सीर सलामत तो पगडी 50.

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
4: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
3: युवराज इलेक्ट्रॉप येथे असताना काळजी कसली मग?
4: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
3: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
4: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
3: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
4: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
3: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
4: कुठे आहे ते?
3: विजापूर रोड, इंचगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
4: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
5: श्रोते हो, आता ऐकूयात मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं गाणं. गाणं गायलंय सोनू निगम आणि सायली पंकज. गाणं गायलंय बेला शेंडे, आनंदी जोशी, सुरेश वाडकर, ऋषिकेश रानडे, प्रियंका बर्वे आणि शिखा जैन यांनी. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं, तर शब्द आहेत संगीता बर्वे, श्रीरंग गोडबोले आणि विश्वजीत जोशी यांचे. तत्पूर्वी काही जाहिराती.
6: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
7: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर, सोलापूर.
8: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
9: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी।
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: श्रोते हो, या समवेतच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। रात्रीचे 9:15 होत आहेत। आता रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकणार आहात।

0: ये है
1: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग.
0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग

कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ. श्रोतेहो, गेल्या कार्यक्रमामध्ये आपण वगाचं कथानक कसं फुलत जातं याविषयीची माहिती घेतली आणि यावरून आपल्या लक्षात आलं असेल की विमुक्तता हा तमाशातील वगाचा स्थायी भाव असतो. खेड्यापाड्यातल्या ग्रामीण प्रेक्षकांना रुचेल पेलेल असंच तमाशातलं कथानक असावं लागतं, पण या वगामध्ये एका वेगळ्या विषयाला हात घातलेला आपण बघितला. गेल्या भागामध्ये आपण मुंबईची केळेवाली या वगाचं कथानक बघितल्याचं आपल्याला आठवत असेलच. या कथानकावरून आपल्या असं लक्षात येतं की रूढी आणि परंपरेच्या जोखडात मान अडकवून विधवा किंवा विधुरांनी अनैतिक मार्गाचा अवलंब न करता मुक्ततेचा स्वीकार करून एक वेगळा आदर्श निर्माण करावा आणि आधुनिक काळाला देखील अनुरूप असाच हा संदेश आहे. या कथानकामुळं एक प्रकारचं मोकळं वातावरण तयार होऊन अनेक ठिकाणी विनोद निर्मिती देखील झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत पाटलाची सून चित्रपटातल्या एका लावणीनं. गायिका आशा भोसले, संगीतकार राम गदम. आज मी कस्तुरीने नाहले.

0: घरगड्याचं काम करणारा पद्या हे पात्र अतिशय बेरकी असून विनोद निर्मितीसाठीच त्याची योजना केलेली आहे. हा पद्या निरक्षर असून जुन्या वळणाच्या ठोंब्या दाखवलेला आहे, तरी पण त्यांनी वगभर उच्चारलेले शब्दप्रयोग आणि केलेली शेरेबाजी जर आपण ध्यानात घेतली तर त्याचं बोलणं विनोद निर्मिती करणारं असलं तरी काही ठिकाणी माणसाच्या बोलण्या आणि वागण्यातल्या विसंगतीवर नेमकं बोट ठेवून प्रेक्षकांना विस्मयाचे धक्के देणार आहे. मुंबईची गेळेवाली या वगनाट्यामध्ये जो घरगडी दाखवलेला आहे त्याचं नाव असतं पद्या, आणि यामधलं जे मधुकर हे मुख्य पात्र आहे म्हणजे जो सावकार दाखवलेला आहे, शेठ दाखवलेला आहे, त्यांच्यातले संवाद जर आपण बघितले तर ते देखील खूप मनोरंजक असेच आहेत. मधुकर म्हणत असतो, आमच्या वडिलांनी या घरगड्याचा खूप लाड करून ठेवलाय. याबद्दलच आपण अधिक बोलणार आहोतच एका ढंगदाराशा लावणीनंतर.
1: आता नसती उठाठेव चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

मधुकर आणि पेद्या ही जी दोन पात्र आहेत त्या पात्रामध्ये संवाद चालू असतो तो असा कुठलंही काम धड करत नाहीत सगळीकडे धूळ आणि कचरा सगळीकडे तेच पद्या

0: ए पद्या असं म्हणून तो हाक मारायला लागतो. पद्या म्हणतो, काय झालं सारखं पद्या पद्या करायला, बंगला पडलाय मोठा आणि पद्या पडलाय एकटा, कंच कंच काम करायचं व. तेव्हा मधुकर म्हणतात, अरे गाढवा किती घाण झाली आहे आपल्या बंगल्यात, हे काम कोणी करायचं असतं सांग बरं. पद्या म्हणतो, बापरे खरंच की किती घाण झाली आहे, हे काम कोणी करायचं बरं. मधुकर म्हणतोय, शाबास अरे नोकर तू आहेस का मी. पद्या म्हणतो, नोकर मीच आहे, मग ही कामं कुणी करायची. अरे मोजून पगार घेतोस ती काय बापाची पेंड आहे का. पद्या म्हणतो, नका बोलू नका बोलू मालक मला. का रे, 2 महिने झालो अजून पगाराचा पत्त्या नाही. अरे पद्या, बाबांच्या पाठीमाग किती कामं असतात, त्यांची किती धावपळ असते, जरा सांभाळून घ्यायचं. दिवाणजीकडे जायचं, त्यांना सांगायचं की 2 महिन्याचा पगार माझा राहिलाय, तो ताबडतोब देऊन टाका. पुढे काय होतं हे जाणून घेऊया एका लावणीनंतर.
1: श्रोतेहो, आता आपण राजमान्य राजश्री या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं एक दुर्मिळ असं गाणं ऐकणार आहोत, जे गाणं फारसं आपल्या ऐकण्यात नाहीये पण अतिशय सुंदर असं गाणं आहे.

मधुकर आणि पेद्या यांच्यामधले संवाद रंगतच असतात. पद्या म्हणतो, दिवाणजीकडे गेलो होतो की मी. मग काय म्हणाले ते? त्यांच्या पोटातल्या पोटात जुलाब होत्यात आणि म्या पळतोय डबड घेऊन. काय पण काय म्हणतोस? अहो बघा ना, 2 महिने झाले पगार दिला नाही. मधुकर म्हणतात, हे पहा, यापुढं तुझ्या पगाराची जबाबदारी माझ्याकडं. बाबांना पगार मागायचा नाही. बरं, मला सांग तुझा पगार किती? पद्या म्हणतो, मला काय लय पगार आहे का? महिन्याला 1 इसा आणि ही 1 इसा. महिन्याला 2 इसा मिळतात. 2 महिन्याचं किती इसा झालं? छे छे छे छे पद्या, किती दिवसापासून तू कामधंदा करतोयस? लहानपणापासून. मग आमचा सहवास, आमचा परिचय तुला चांगला आहे, ही कुठली पद्धत तुझी?

0: मी तुला विचारतो की पगार किती आणि तू सांगतोस इसा. पद्या म्हणतो माझं काय शिक्षण झालं काय, मी अडाणी माणूस आहे, मी काय आपला पगार बोटावर मोजतो. अशा पद्धतीनं हे संवाद पुढे चालू असतात. आपण आणखीन एक लावणी ऐकून पुढे जाऊया.
1: आता आपण ऐकणार आहोत हात लावीन तिथं सोनं या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं.

एका इंग्रजी शब्द प्रयोगाला पकडून हा घरघडीच वाजतो पद्या. मोहनाच्या समोर आपल्या मालकाचं पितळ उघडं पडण्याचा तो प्रयत्न करतो. तो खरोखर कल्पनारम्य तर आहेच आहे, परंतु पद्याचा बेरकीपणा दाखवणारा देखील आहे. दैनंदिन व्यावहारिक भाषा बोलता बोलता एखादा ठराविक शब्द वळगळून बोलण्याची तमाशातल्या सोंगाड्यांना भारी वाईट खोड असते. तो विशिष्ट शब्द गाळून उच्चारलेल्या वाक्याचा अर्थ बऱ्याच वेळा अनर्थकारी बनतो आणि त्या वाक्याचं श्रवण केल्यामुळं प्रेक्षकांना शब्द चमत्कृतीचा अनपेक्षित अनुभव आल्यामुळं त्यांच्या मनाला गुदगुल्या केल्याचा आनंद होतो. बहुतेक असे शब्द मध्येच खाल्ल्यामुळं वाक्याचा अर्थ कधी कधी अश्लीलतेकडेही झुकतो बरं का. आणि अशा प्रकारचे विनोद तमाशा रसिकांना हवेच असतात. पायाला ठेच लागल्यामुळं मोहना रस्त्याच्या मधोमध आपला रक्ताळलेला अंगठा धरून खाली बसलेली आहे. तिची ती केविलवाणी अवस्था पाहून मधुकर आपल्या पद्या नावाच्या नौकरास म्हणतो, पद्या ती रस्त्यात बसली आहे, ट्रॅफिक चालू आहे, जा तिला समजावून सांग, म्हणा हा रस्ता आहे, थोडस बाजूला बस. पद्या म्हणतो ठीक आहे मी सांगतो. त्या दोघांचा संवाद चालू असतो मधुकर.

आणि पद्यांचा नीट समजावून सांग। हा नीट समजावून सांगतो, मुलगी शिकलेली आहे, मुलगी शिकलेली आहे, तुम्ही शिकलेले, मी मातुरांगटे बहादूर, सांगतो कसं तरी। आहो बाई, सडकच्या मंदी कशाला बसला, एका बाजूला बसा। मधुकर म्हणतो, रस्ता सोडून, हा रस्ता सोडून ट्रॅफिक चालू आहे, गाड्या येतात, रिक्षा येतात, टॅक्सी येतात, टांगे येतात, एखादा टांगा आला म्हणजे अंगावर। हा आता या वाक्यामध्ये टांगा हा शब्द जाणीवपूर्वक गाळला जातो। अशा प्रकारे हलकासा विनोद करण्याचा तमाशामध्ये प्रयत्न केला जातो। आणखीन एक गाणं आपण ऐकणार आहोत। हे गाणं आशा भोसले यांनी गायलेलं आहे, गदी माडगुळकरांचे शब्द आहेत। रंगपंचमी चित्रपटातलं हे गाणं 2 चालीमध्ये आहे, एक संथ चाल आणि एक लावणीची चाल। विशेष म्हणजे या गाण्याचा कोरसही तेवढाच उत्तम आहे। चला तर ऐकूया।

शोधे हो आतापर्यंत आपण तमाशातल्या वगाचं कथानक कसं असतं याविषयीची चर्चा केली. आता वळूया तमाशातल्या मुजऱ्याकडे. तमाशातला मुजरा कसा असतो ते आपण बघूया. पारंपरिक तमाशातील गण, गवळण, बतावणी आणि वग या प्रमुख घटकांची ओळख आपण आतापर्यंत तर करून घेतलेली आहेच आहे आणि त्यातलाच एक शेवटचा घटक मुजरा. मुजरा म्हणजे वंदन किंवा अभिवादन. तमाशा कलेमध्ये दोन वेळेला अभिवादन केलं जातं.

एक म्हणजे खेळाच्या प्रारंभी गणेशाला अभिवादन केले जातं आणि तमाशाचा खेळ निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून या विघ्नहर्त्या मंगलमूर्तीला गणपतीला गणामध्ये सामूहिक आवाहन केले जातं. त्याचप्रमाणे खेळ संपल्यानंतर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास शक्ती आणि स्फूर्ती प्रदान केल्याबद्दल प्रेरणास्वरूप गुरु संत आणि महात्मे यांना कृतज्ञतापूर्वक मुजरा केला जातो. यथाशक्ती आम्ही रसिकजनांची कला सेवा करण्यात केवळ प्रेरणादायी गुरुकृपेमुळे यशस्वी होऊ शकलो ही कृतज्ञता भावना व्यक्त करण्यासाठी या मुजऱ्याची योजना केलेली असते. या मुजऱ्याबद्दलच अधिक आपण बोलणार आहोत एका लावणीनंतर. छंदप्रीतीचा चित्रपटातली एक लावणी ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. रचना पी सावळाराम यांची आहे.

तमाशा संपल्यानंतर तमाशातले सर्व कलावंत रंगमंचावर उभे राहून हात जोडून रसिकजन आणि गुरु महाराज संत मंडळींना सामूहिक गीत गाऊन अभिवादन करतात. या शेवटच्या सामूहिक गीतालाच मुजरा म्हणण्याचा प्रघात आहे. सर्वसाधारणपणे सर्वच तमाशाचे फडकरी आळंदी क्षेत्रीय वास्तव्य असलेल्या श्री संत ज्ञानेश्वराला आपली गुरुमाऊली समजतात. मराठी मायबोलीला 13व्या शतकात ज्ञानाचा आणि प्रतिष्ठेचा वारसा प्राप्त करून देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना आपली प्रेरणाशक्ती मानून समस्त

तमासगीर खेळाच्या शेवटी मानाचा मुजरा करून आपली कृतज्ञता जाहीरपणे प्रकट करतात आणि ते सामूहिकरित्या एक सुरात गाऊन म्हणत असतात, गुरु माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली, धाब घेई अलंकापुरी दारी सोनियाचा पिंपळ, नदी इंद्रायणीची आतरी गुरु माऊली गुरु माऊली। साधारणपणे भैरवीच्या सुरावटीत गायलेल्या या ज्ञानेश्वर गुरुमाऊलीच्या अभिवादनानंतर पारंपरिक तमाशाचा खेळ समाप्त होतो। अशा प्रकारे हा शेवटचा मुजरा अत्यंत महत्वाचा असा आहे। या तमाशाबद्दलच अधिक आपण बोलणार आहोत आणखीन एका लावणीनंतर। आता 1982 साली आलेल्या कायग सखू चित्रपटातली एक लावणी आपण ऐकणार आहोत माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये।

0: आओ बाई काय हे टिकी टिकी टिकी टिकी लावलिया आओ जरा तलवारीच्या धारवानी हो उद्या की
1: नाही मी भटीण नाही कोल्हाटीण हातावर भाकर थापीन
0: मग हायस्तरी कोण
1: मराठी

महाराष्ट्रामध्ये पूर्वापार असलेल्या विविध नाट्यातून किंवा लोककला प्रकारामधून काही गोष्टी घेऊन, काही स्वतंत्र तत्वांची त्यामध्ये भर घालून, दुसऱ्या कला प्रकारांकडून स्वीकारलेल्या घटकांवर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवून तमाशानं आपलं रूप सिद्ध केलंय असं काही वेळेला आपल्याला जाणवतं. पेशवे काळातील तमाशामध्ये अवघे 5-7 कलावंत होते. पेशवे काळातील भेदिक तमाशातील अध्यात्म हळूहळू मागं पडत गेलं आणि पुढं त्यातून रंगीत तमाशा निर्माण झाला. या भेदिक तमाशामध्ये सरदार, ढोलक्या, झिलकर अशी पात्र असत. याच शाहिराने पुढं तमाशा अनेक अंगांनी समृद्ध केला असं म्हणायला हरकत नाही. पेशवे काळामध्ये तमाशामध्ये नाचा या पोराची भर पडली. परशरामाच्या तमाशा फडात भवानी तेली उर्फ बाकेराव हा नाचा होता. तो सोंगाड्याचंही काम करत होता. पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजांच्या आमदानीमध्ये तमाशामध्ये वगाची भर पडली. तमाशात संगीत आणि नृत्याबरोबर वगाच्या रूपानं नाट्य देखील आलं आणि तमाशाची रंजकता वाढल्यामुळं ही कला अत्यंत लोकप्रिय झाली. तमाशामध्ये गण, गवळण, बतावणी, फार्स आणि वग ही अंग असल्यामुळं त्यातली पात्रही वाढली. 1850 ते 1920 या कालावधीत पेशवेकालीन तमाशाचं रंगीत तमाशात रुपांतर होत गेलं. रंगीत तमाशाचा काळ हा साधारणपणे 1860 पासून सुरू झाला आणि 1880 मध्ये त्याचं स्थान स्थिर झालं. तमाशाबद्दलच अधिक जाणून घेण्यापूर्वी आणखीन एक धमाल अशी लावणी. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना सोलापूरचे कवी संजीव यांची आहे.

तमाशा हा कालांतराने विकसित गेला। तमाशामध्ये प्रामुख्याने सरदार, ढोल्या, नाचा किंवा नाची, सोंगाड्या आणि झिलकरी ही पात्र सहभागी असत। तमाशात वगाचा अंतर्भाव झाल्यानंतर जिवंत नाट्य उभं करण्यासाठी आणखीन काही कामं करणाऱ्या पात्रांची भर पडत गेली। तमाशाचे वेगवेगळे स्वतंत्र फड असावेत। प्रत्येक फडाचा एक प्रमुख असायचा, त्याला सरदार संबोधलं जायचं, हेही ठरलं। तमाशा फडातले बहुतेक कलावंत अशिक्षित किंवा अल्पशिक्षित होते। ते आपापली भूमिका सरदाराच्या सूत्रसंचालनाखाली उत्स्फूर्तपणे सादर करत होते। तमाशातील या प्रमुख पात्रांचा थोड्या विस्तारानं परिचय करून घेण्याचं काम पुढे तमाशामध्ये होऊ लागलं। कार्यक्रमात यानंतर आणखीन एक लावणी, सुन माझी लक्ष्मी या चित्रपटातली।

आता मुख्य जो असतो तो असतो सरदार। तमाशाच्या फडातला हा महत्वाचा पुरुष किंवा महत्वाचं पुरुष पात्र, त्याला पुढारी किंवा सरदार असंही म्हटलं जायचं। तमाशाच्या भागामध्ये प्रमुख पात्राचं काम करणारा हा अत्यंत आकर्षक शरीर यष्टीचा, अभिनय कुशल आणि पहाडी आवाजात गाणारा कलावंत असतो। पूर्वीचे तमासगीर स्वतः कवी असल्याशिवाय ताफाच उभा करत नसत, त्यामुळे बहुतेक जुने लोककवी मूळचे गाणारे होते। गाणं म्हणता म्हणताच ते त्याची रचनाही करत। तमाशाच्या फडामध्ये स्वतः गाणारे शाहीर असत, ते शीघ्र कवी म्हणूनही प्रसिद्ध होते। पूर्वीच्या तमाशा फडाचा प्रमुख अशा प्रकारचा शाहीर किंवा कवीच होता आणि त्या कवीच्या नावानं किंवा शाहिराच्या नावानंच फड ओळखला जात होता। या शाहिराविषयी किंवा सरदाराविषयी अधिक माहिती घेण्यापूर्वी एक लावणी ऐकूया।

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग श्रोते हो, आताच आपण ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग ऐकला. निर्मिती सहाय्य होतं अभिराम सराफ यांचं. लावण्य रंग या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.